व्यायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुस सशक्त होतात. हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया, कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं. कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात. तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून
उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया सोमवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंग रचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भक्ती सुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी, भक्ती सुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. आरण्यक म्हणजे अरण्यातच ज्या ब्राह्मण भागाचे किंवा वेद भागाचे पठण करायचे तो भाग. मुळात उपनिषद हीच आरण्यक होत. अनेक प्राचीन उपनिषद वर्तमान आरण्यकांचे भाग आहेत. उपनिषद म्हणजे गुरुसन्निध बसून शिकायची अध्यात्मविद्या. उपनिषद हा व्युत्पत्त्यर्थ असला तरी उपासना, रहस्य किंवा गूढ ज्ञान असाही त्याचा अर्थ आहे. उपनिषदे आणि आरण्यके म्हणजेच वेदांत, म्हणजेच वेदांचा अखेरचा भाग. वेदांत हा शब्द मुख्यतः उपनिषदांना लागत असला तरी ब्रह्मसूत्र आणि त्यावरची आचार्यांची भाष्य, त्याचप्रमाणे स्वतंत्र रीतीने लिहिलेले त्याच विषयांवरचे ग्रंथ ह्यांनाही वेदांत हा शब्द लागतो. हा शब्द मुळात वाच्यार्थाने आरण्यक आणि उपनिषद यांनाच लागतो आणि त्यावरच्या विवेचनाला आणि तदनुसारी विचारांना तो लक्षणेने लागतो. सर्व आरण्यक ही ब्राह्मण ग्रंथाची अखेरची प्रकरणं आहेत. आरण्यकातील तत्वज्ञान प्रधान प्रकरणं उपनिषद म्हणून विशेषत निर्दिष्ट केली गेलेली आहेत. अगदी प्राचीन काळी आरण्यक आणि उपनिषद हे दोन्ही शब्द पर्याय शब्द होते. आज प्रसिद्ध असलेली प्राचीन उपनिषद ज्या आरण्यकांचे भाग आहेत त्यातल्या उपनिषदांव्यतिरिक्त भागांनाही उपनिषद ही संज्ञा आरण्यकांमध्ये दिलेली दिसते. शतपथ ब्राह्मणाचा भाग असलेलं बृहदारण्यक म्हणजे मोठं आरण्यक, हेच बृहदारण्यक उपनिषद म्हणून निर्दिष्ट केलं जातं. आज प्रसिद्ध असलेल्या ऐतरेय उपनिषदाच्या पूर्वीचा ऐतरेयारण्यकाचा भागही उपनिषदाचा भाग समजला जात होता. त्यावर आद्य शंकराचार्यांनी केलेलं भाष्य उपलब्ध आहे. जैमिनीय उपनिषद ब्राह्मणाचा केनोपनिषद हा भाग आहे. जैमिनीय उपनिषद ब्राह्मण हे आरण्यक आहे आणि त्यालाच उपनिषद ही संज्ञा आहे. पाणिनी आणि बुद्ध यांच्या पूर्वी म्हणजे इसवीसनपूर्व 6व्या शतकाच्या सुमाराला, म्हणजे ब्राह्मण कालाच्या अखेरीला आरण्यक आणि प्राचीन 13 किंवा 14 उपनिषद निर्माण झाली. याबद्दल बहुतेक संशोधकांचं एकमत आहे. वानप्रस्थ आणि संन्यासी यांनीच ही आरण्यात पठण करावी अशी कल्पना उपनिषद कालीच निर्माण झाली असली तरी औपनिषद तत्वज्ञानाची किंवा विचारांची चर्चा ग्रामात आणि नगरात होत होती असं उपनिषदातल्या चर्चाप्रसंगांच्या वर्णनावरून लक्षात येतं.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोतेहो आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो ऐकूया राम फाटक यांनी संगीतबद्ध केलेली संत एकनाथ महाराजांची भक्तिरचना. गायली आहे पंडित भीमसेन जोशी यांनी.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.

0: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा। भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 1 जून. कर्तेपणा टाकणं हाच परमार्थ. दोरीला जो साप म्हणून समजला तो बद्ध, पण दोरीला दोरी म्हणून ज्याने ओळखलं तो मुक्त समजावा. देही मी नव्हे हे ज्याला समजलं तो मुक्तच. सत्य ज्ञान करून घेणं म्हणजेच मुक्तावस्था आहे. बद्ध दशा आमची आम्ही निर्माण केली. काळजी, तळमळ आणि दुःख ही बद्धपणाची लक्षणं होत, तर कोणत्याही परिस्थितीत आनंदात राहणं हे मुक्तपणाचं लक्षण आहे. जाग होणं म्हणजे मुक्त दशेला येणं आहे. माझं माझ्याजवळच आहे, पण ते ठाऊक नाहीसं झालं आहे. भगवंताला विसरल्याने मी देही असं म्हणू लागलो. देह तर माझ्या ताब्यात नाही, तेव्हा मी देही नाही हे सिद्ध झालं. आपण कर्तेपण आपल्याकडे घेतो आणि त्याबरोबर सुखदुःखही आपल्याकडे येतं. मला सुख नाही आणि दुःखही नाही असं ज्याला वाटेल तो मुक्त समजावा. कर्तेपण घातूक असतं. मी एवढा मोठा वाडा बांधला, प्रपंच चांगला केला असा प्रापंचिकाला अभिमान वाटतो, तर संन्यासी मठाचाच अभिमान धरून बसतो. म्हणजे या कर्तेपणाच्या बाधेतून दोघांचीही सहजी सुटका होत नाही. हे कर्तेपण सोडावंसं वाटलं तरी ते आपल्याला सुटत नाही, याचा आपल्याला नेहमी अनुभव येतो. भगवंताचं अस्तित्व पटल्यानेच कर्तेपणा कमी होतो. म्हणून भगवंताच्या अखंड स्मरणात राहावं आणि भगवंत ठेवील त्यात समाधान मानावं. भगवंताच्या स्मरणाशिवाय जिथे आपल्याला सुख होतं तो विषय समजावा. विषयाच्या संगतीत परमात्म्यापासून वेगळं असणं याचं नाव प्रपंच, आणि परमात्म्याच्या संगतीत विषयात राहणं याचंच नाव परमार्थ. फळाची अपेक्षा ठेवून आपण जी कृती करतो ते कर्म होय, पण फळाची काहीही अपेक्षा न ठेवता आपण जे कर्म करतो ते कर्तव्य ठरतं, आणि असं कर्तव्य भगवंताच्या स्मरणात करीत राहणं हाच परमार्थ. हे करीत असताना भगवंताला दृष्टी आड न होऊ देणं याचंच नाव अनुसंधान होय. समजा आपण एखादं चांगलं पुस्तक वाचित बसलो आहोत, इतक्यात आपल्या पायाला एक मुंगी चावली. त्याची जाणीव आपल्याला कशी चटकन होते? ती जाणीव सर्व शरीरभर व्यापून असते. त्याचप्रमाणे भगवंताच्या अनुसंधानाने प्रपंचाला व्यापून ठेवलं पाहिजे. प्रपंचातला कोणताही उद्योग करताना अनुसंधान टिकवावं, अनुसंधानाचा अभ्यास करावा. भगवंताचं अनुसंधान आपल्याला भगवंताकडे घेऊन जातं. मी अनुसंधान टिकवीन असा मनाचा निश्चय करावा. आपले कर्तव्याला न विसरावे, भगवंताचे अनुसंधान राखावे. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत गदी माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया सुधीर मोघे यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे अरुण इंगळे, शोभा जोशी, देवकी पंडित, श्रीकांत पारगावकर, रवींद्र साठे आणि रंजना जोगळेकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंग रचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी 6:15 आणि 5:45 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तीसुधावरून ऐका रोज 10:00. याचं पुनःप्रसारण 5:00. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज 11:00 आणि 11:00.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: आता ऐकूया सूर्यकांत खांडेकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: लता अंगन देव दिशा आला
1: कल्याण होईल ग बोलत

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री स्वामी समर्थ। मंगळवेढ्यामध्ये एक ब्राह्मण कुटुंब राहत होतं। वृत्तीने सात्विक असलेल्या ह्या कुटुंबातली सर्व मंडळी स्वामी भक्त होती। विशेषतः नवरा बायको दोघेही स्वामींच्या दर्शनाला रोज सकाळी जात असत। दोघेही स्वामींची मोठ्या प्रेमाने आणि अतीव श्रद्धेने आरती करायचे। स्वामींच्या चरणांना घट्ट मिठी मारून आपला सद्भाव प्रकट करायचे। स्वामींचं या ब्राह्मण कुटुंबावर विशेष प्रेम होतं, कारण कधीकधी ते त्यांच्या घरी अचानक प्रकट व्हायचे। स्वामी घरी आले की दोघांना स्वर्गानंद व्हायचा, स्वामींची सेवा करण्यात त्यांना अत्यानंद व्हायचा। एकदा स्वामी भर माध्यांनी त्या दाम्पत्याच्या घरी प्रकट झाले आणि दत्त म्हणून उभे राहिले। ब्राह्मणाची पत्नी घरी एकटीच होती। स्वामी घरी आल्यावर तिची गडबड उडाली, तरी सुद्धा तिने स्वामींना बसायला उत्तम आसन दिलं, लोड ठेवला। स्वामी लोडाला टेकून बसले। त्या ब्राह्मण स्त्रीने स्वामींची पूजा केली, स्वामी प्रसन्न झाले। मग त्या स्त्रीने विचारलं, स्वामी मी तुमची काय सेवा करू? स्वामी म्हणाले, मला काहीही नको, मला तहान लागली आहे, मी तुझ्याकडे थंडगार पाणी प्यायला आलो आहे। ब्राह्मण स्त्री चपापली। घटात जे पाणी होतं ते मचूळ होतं आणि त्यांनी जी विहीर खणून घेतली होती तिला पाणीच लागलं नव्हतं। काय करावं तिला कळेना, ती घुटमळायला लागली। स्वामी म्हणाले, अगे मला तहान लागली आहे, घरात पाणी नाही का? त्या ब्राह्मण स्त्रीच्या डोळ्यात पाणी आलं। ती म्हणू लागली, स्वामी पाणी मचूळ आहे आणि जी विहीर खणली तिला पाणीच लागलं नाही। स्वामींनी तिला खूण केली। ते दोघे विहिरीपाशी गेले। स्वामींनी विहिरीत डोकावलं, मात्र विहीर पाण्याने गच्च भरली। त्या स्त्रीला अतिशय आनंद झाला। ही बातमी गावभर झाली की स्वामींनी विहिरीत डोकावलं मात्र आणि विहीर पाण्याने भरून गेली। त्या स्त्रीने विहिरीतलं पाणी काढलं, ते इतकं मधुर आणि सुगंधी होतं की तिचं तिलास आश्चर्य वाटलं। स्वामी पोटभर पाणी प्यायले आणि त्यांनी ब्राह्मण स्त्रीची तहान कायमसाठी मिटवली। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भीव नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, स्वामींच्या नामात आपण अखंड राहिलो तर आपल्या भरकटलेल्या आयुष्याला निश्चित दिशा मिळते। स्वामी तुम्हाला शाश्वत सुखाचा किनारा निश्चितपणे मिळवून देतात। एक लक्षात घ्या की ज्यांची वृत्ती स्वामी चरणांशी एकरूप होऊन जाते त्यांचं दुःख स्वामींना आपोआप कळतं। आपण स्वामींना काही सुद्धा सांगावं लागत नाही, ते आपण होऊन आपलं दुःख हलकं करतात। शाश्वत सुखाचा वारा स्वामी आपल्याला सहजपणे मिळवून देतात। आपण खरं तर स्वामींकडे काहीही मागायचं नसतं, त्याची गरज नाही, एवढं तुम्ही ध्यानात ठेवा। तुमच्या आता लक्षात आलं असेल की स्वामींच्या सहवासात आपण अखंड राहिलं की मनातली भीती संपुष्टात येते, स्वामी आपल्या सोबत आहेत याची खात्री पटते आणि जीव आनंदाने सुखावतो।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: ऐकूयात शांताराम पाबळकर यांची रचना, गीत आणि संगीत आर एन पराडकर.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 35 31 30.

श्रोते हो, अधिक मासानिमित्त उपासनेचा विशेष कार्यक्रम सादर करत आहोत, अधिक मास महात्म्य। सुरुवातीला आपण ऐकणार आहोत अधिक मासातल्या आजच्या अध्यायाचं सार, त्यानंतर अधिक मासातल्या पोथीतील आजचा अध्याय, त्यानंतर तिथीनुसार आजच्या अध्यायाची दानाची महती, अधिक मासाची आरती आणि त्यानंतर परमपूज्य स्वामी वरदानंद भारती यांच्या वाणीतून विष्णू सहस्रनाम प्रसारित होणार आहे आणि उपासनेची सांगता 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या जपाने होणार आहे। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तिसुधा। तर ऐकूयात अधिक मास महात्म्य।

अधिक मास पोथी अध्याय 16 श्री गणेशाय नमः। श्री लक्ष्मी ने विष्णूंना आणखी प्रश्न केला, स्वामी अधिक मासात काही लोकांना स्नान करणं सुद्धा शक्य नसतं, मग त्यांना स्नानादी कर्माचंही फळ आपोआप मिळेल असं कोणतं व्रत करावं? त्या उपासनेने त्यांना सायुज्य मुक्ती मिळेल का? भगवान विष्णू म्हणाले, उत्तम प्रश्न केलास। अशा लोकांनी हरिनामाचा जप करावा। कृष्ण कृष्ण कृष्ण असं सतत नाम घेत अधिक मास घालवावा। हरिकीर्तनामुळे मनुष्याचे पितरही उद्धरून जातात आणि तो स्वतःही तरुण जातो। जे भगवद्गीता म्हणतात, माझी भक्ती करतात, ते सर्व पापातून मुक्त होतात। वेद इतिहास पुराणे शास्त्रे यांचं ज्ञान झालं, चंद्रायणादी व्रत केली, तीर्थयात्रा केल्या, देवळं बांधली, कितीही मोठी दान केली आणि कृष्णाची भक्ती केली नाही, तर सर्व व्यर्थ आहे। कलियुगात हाच धर्म सर्वश्रेष्ठ आहे। सर्व दुष्टपणा नाना प्रकारची पापे जाऊन मनुष्य मोक्षाला जातो। तेव्हा लक्ष्मीने विचारलं, आणखी एखादं अद्भुत फलदायी व्रत करण्यासारखं आहे का? त्यावर भगवान विष्णू म्हणाले, अन्नदान हे नामस्मरणासारखंच महत्त्वाचं दान आहे। अन्नदान श्रेष्ठ असतं, अन्नाने लोकांचे प्राण वाचतात, अन्नामध्येच सर्व बळ असतं। अधिक मासात तर अन्नदानाचं आणि उपवासाचं फार महत्त्व आहे। योग्य मनुष्याला उत्तम अन्नदान करावं, त्याची क्षुधा भागवावी आणि स्वतः महिनाभर उपवास करावा किंवा 1/15 उपवास करावा। 6 रात्री 3 रात्री किंवा 1 आड 1 दिवस उपवास करावा। धारणे पारणे पद्धतीचा उपवास करावा, त्याने मोठे भाग्य मिळते। तेव्हा भगवान विष्णूंनी एक कथा सांगितली। नर्मदेच्या तीरी महिष्मतीमध्ये तापसी नावाची एक ब्राह्मणी राहत असे। ती अधिक मासात नेहमी उपवास करायची। तिची मैत्रीण शूद्र होती।

जरी पुण्यकर्मे असति अनेक तरी ह्या घोर कलियुगी सुरेख संपूर्ण कर्माचे फलदायक भगवत कीर्तनची असे पई।

अन्नाची श्रेष्ठ निर्धारी, सकळ प्राण्यांचे प्राणधारी, अन्नाची असे केवळ, अन्नी राहती लोक सकळ, अन्नाची सर्वांचे वीर्यबळ, संपूर्ण देवता।

अधिक मास महात्म्य या अधिक मासाच्या दैनंदिन उपासनेमध्ये तिथीनुसार दानाचं महत्त्व आपण जाणून घेणार आहोत. आपण दर तिथीला एक अध्याय वाचत आहोत. आजच्या तिथीला आपण 16वा अध्याय ऐकला. या अध्यायाची दानाची महती अशी, मौन व्रत पाळणे. यात दररोज सकाळी उठल्यापासून दुपारच्या जेवणापर्यंत किंवा दुपारच्या जेवणापासून रात्री झोपेपर्यंत मौन पाळणे. महिन्याच्या शेवटच्या दिवशी ओम राधिका पुरुषोत्तमाभ्याम नमहा या मंत्राचा 108 वेळा जप करणे आणि जपाची माळ कृष्ण भक्ताला दान देणे. ओम श्री विष्णवे नमहा. आता ऐकूयात अधिक मासातील पुरुषोत्तमाची आरती.

0: अधिकमास पोथीचा आजचा भाग श्री एकनाथ बाबू जोशी मुक्काम पोस्ट वेताळ बांबर्डे तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग यांनी आपले वडील स्वर्गीय श्री बाबू विष्णू जोशी तसंच आई स्वर्गीय श्रीमती नीला बाबू जोशी यांच्या स्मरणार्थ प्रायोजित केला।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा। श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा। भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या। अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30।

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

समर्थ आपण दासबोध पाहतो आहोत. दशक तीन समास दहा चालू आहे. वैराग्य निरूपण नाम समास आहे. त्यातले काही ओवे आपण पाहिलेले आहेत. जैसा भाव जयापासी तैसा देव तयासी जाणे भाव अंतर साक्षी प्राणी मात्राचा. जरी भाव असला माईक तरी देव होय महाठक नवलतयाचे कौतुक जैशास तैसा. भगवंत हे जशास तसे असतात आणि संत सद्गुरु असतात ते मात्र अत्यंत कृपाळू दयाळू भगवंतापेक्षा देखील. अनेक अपराध असले तरी ते पोटात घालून माऊलीच्या मायेनं त्या शिष्याला त्या साधकाला परमार्थ मार्गावर पुढे नेण्याच्या प्रयत्नात ते असतात. जैसे दयाचे भजन तैसे चिदे समाधान भाव होता किंचित न्यून आपणही दुरावे. जसं आपण भजन करावं त्या प्रमाणात आपल्याला समाधान प्राप्त होतं. भगवंतानी म्हटलेल्या भगवद्गीतेत ये यथा माम प्रपद्यंते तांस तथैव भजाम्यम. जो ज्या भावानी माझ्याकडे येईल त्याप्रमाणे मी त्याला देत असतो. भाव आपला किती शुद्ध आहे किती उत्कट आहे त्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहे. म्हणून इथं ते म्हणतात भाव होता किंचित न्यून. त्या भावामध्ये थोडं जरी न्यून झालं तरी देखील भगवंत आपल्याला दुरावतो. कारण भगवंत भावानीच मिळत असतो, भावानीच तो आपल्या जवळ असतो. भाव जर कमी झाला तर त्याचा दुरावा होतो. जी मंडळी पूर्ण भगवंताशी मिळून गेलेली आहेत, भक्त आहेत, कधीच विभक्त नाहीत, यांच्या ठिकाणी भाव न्यून होण्याचा प्रश्न येत नाही. परंतु जी त्या मार्गाने वाटचाल करत आहेत त्यांच्या भावात मात्र कधी कधी उत्कटता असते, निष्ठा असते, कधी कमी होण्याची शक्यता असते. म्हणून साधकाच्या पक्षी भाव न्यून होणार नाही याकडे अखंड लक्ष ठेवायला पाहिजे. दर्पणी प्रतिबिंब दिसे जैशास तैसे भासे तयाचे सूत्र असे आपणाची पाशी. जसं आपण आरशात पाहायचं असलं म्हणजे प्रतिबिंब कसं दिसावं ते आपल्यावर अवलंबून आहे. आपण जसे असू तसंच प्रतिबिंब आरशात दिसणार आहे. तसं भगवंताकडे पाहताना सुद्धा आपल्या मनात जे असेल तेच प्रतिबिंबित होत असत. जशा आकाराचा जशा रूपाचा ज्या नामाचा जसा भगवंत आपण त्याची भक्ती करत असतो, शिवाच्या रूपात, दत्ताच्या रूपात, रामचंद्रांच्या रूपात, गोपाळकृष्णांच्या रूपात किंवा संतांच्या रूपात असो, ज्ञानोबा माऊली आहे, नाथ आहेत, समर्थ आहेत, ज्या रूपात आपण त्यांचं दर्शन घेऊ इच्छित असतो त्या त्याप्रमाणे ते आकाराला येतात. म्हणजे आरशात जर का प्रतिबिंब नीट पडायचं असेल किंवा आरशात प्रतिबिंबाला जर सजवायचं असेल तर बिंबाला सजवावं लागतं. तसा जसा शुद्ध भाव आपल्या जवळ असेल त्या भावाचाच परमेश्वर आपल्या पुढे येत असतो. जैसे आपण करावे तैसेची तेणे व्हावे. आरशात पाहताना आपण जर आनंदाने पाहिलं, हसून पाहिलं

जनावराला देखील माणसापेक्षा लवकर कळतं की समोरची व्यक्ती हे आपल्याकडे प्रेमाने पाहते का रागाने पाहते, ते आपल्याला हाकलून देऊ इच्छित आहे का आपल्याला जवळ बोलावते आहे, त्याला लवकर कळतं। जैसा भाव प्रतिबिंबिला तयाचाची देव झाला, जसा तुमचा भाव असेल त्याप्रमाणेच देव असतो। जो जैसे भजे त्याला तैसाची ओळे, जो ज्या प्रकाराने भजत असतो त्याचप्रमाणे तो त्याला ओळत असतो, त्याच्यावर प्रसन्न होत असतो। भावे परमार्थाच्या वाटा वाहती भक्तीची या पेठा भरला मोक्षाचा चोहटा सज्जन संके। अत्यंत भावपूर्ण अंतःकरणाने परमार्थाच्या मार्गावर जर लागलो तर भक्तीच्या पेठा निर्माण होतात। भक्ती नेमकी लक्षात येते काय करायला पाहिजे ते, आणि अशा वेळेला जर नेमके सज्जन संगती आपल्याला मिळाली असेल तर मोक्षापर्यंत आपल्याला जाता येतो। मोक्षाचा चौक म्हटलेला आहे त्यांनी, तिथपर्यंत पोहोचता येतो। ज्ञान जरी व्हायचं असेल तरी देखील भक्तीचे उदरी जन्मले ज्ञान। भक्ती जर असेल, शुद्ध भक्ती जर असेल तर ज्ञान प्राप्त होतं। त्याला संतांची संगती जर मिळाली तर हा मार्ग सुलभ होतो आणि सहज आपल्याला त्या मार्गाने जाता येतं। भावे भजनी जे लागले ते ईश्वरी पावन झाले। भावानी भजन करणं, नुसती भजन पुष्कळ ठिकाणी आहेत, भजनी मंडळी पुष्कळ आहेत, पण तिथं भाव असतो का असं जर विचारलं तर थोडा विचारच करायला लागेल। कारण अत्यंत भावपूर्ण अंतःकरणाने भगवंताच्या प्राप्तीसाठी म्हणून जे भजन होत असतं, आणि भजन होणं याचा अर्थ भगवंताशी एकरूपता साधायची असेल, अशी जर का मंडळी भजन करत असतील, भक्ती करत असतील, तर ते ईश्वरी पावन झाले, तर ते खऱ्या अर्थाने पवित्र होत जातात। आणि भावार्थ बळे उद्धरले पूर्वज तेही, आणि त्यांच्या भावाचं बळ इतकं असतं की ते स्वतःचा उद्धार करतात पण पूर्वजांचा देखील उद्धार होतो असं म्हटलेलं आहे। सामान्य व्यक्ती एवढी त्याच्या कुळांचा कोणी विचार करत नाही, पण एखादा भक्त जर असेल, एखादा महापुरुष जर निर्माण झालेला असेल तर आपण चौकशी करतो की त्याच्या कुळामध्ये कुणी असे भक्त होऊन गेले का, त्यांची परंपरा काय आहे, ही चौकशी केली जाते, समजून घेतलं जातं। त्याचं कारण हा भक्त आहे म्हणजे त्याच्या वंशातही कुणीतरी भक्त असला पाहिजे, आणि म्हणून ह्याच्यामुळे पूर्वजांचाही उद्धार होतो, अशा तऱ्हेचे आपला एक भाव आहे। आपण स्वय तरले जनासही उपयोगा आले। स्वतः पुरत तरण हा एक भाग आहे। जो जाणेल भगवंत तया नाव बोली जे संत असं म्हटलेलं आहे, त्यामुळे भगवंताला जो जाणतो तो संत असतो, परंतु इतरांनाही नेण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये असतं त्याला महंत असं समर्थाने म्हटलंय। त्यामुळे आपण स्वय तरले, आपण मुक्त झाले, आणि जनासही उपयोगा आले, इतर मंडळींच्या सुद्धा उपयोगाला येतात। याचा अर्थ संसारिक उपयोगाला नव्हे तर परमार्थाच्या मार्गावरून चालण्यासाठी मार्गदर्शन करणं, साधने त्यांची प्रगती होईल असं पाहणं, हे सगळं जे आहे हे अशी संत म्हणजे महंत मंडळी करत असतात। कीर्ती श्रवणे झाले अभक्त भावार्थी, आणि भगवंतांची कीर्ती गात असताना आणि जी श्रवण करणारी जी मंडळी असतात ती अशा एखाद्या संत महंतांच्या मुखातून जेव्हा भगवंतांचं महात्म्य कानावर पडतं तेव्हा अभक्त मनुष्य देखील भक्ती करायला लागतो। कारण संतांच्या मुखातून जे येत असतं ते अनुभवाचं येत असतं, आणि अनुभवातून जेव्हा शब्द येतात तेव्हा त्याच्यामध्ये प्रबोध शक्ती असते, ऐकणाऱ्यावर त्याचा परिणाम होत असतो। नुसतं शब्दज्ञान जे असतं ते कोरडं असतं, त्याचा परिणाम करणाऱ्यावर श्रोत्यांच्यावर फारसा होत नाही। धन्यतयांची जननी जे लागले हरिभजनी, कोणाला धन्य म्हटलेलं आहे समर्थाने ते पाहण्याजोगं आहे। जे हरिभजन करायला लागले ते स्वतः धन्य झाले एवढंच नव्हे तर त्यांची माता ही देखील धन्य झाली। त्याचं कारण तिच्या पोटी असा हा भक्त जन्माला आलेला आहे। म्हणून हरिभजन करणं हे सर्व नरजन्माचं सार्थक म्हणलेलं आहे। समर्थांनी सुरुवातीलाही सांगितलंय मुख्य हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषयी। नरजन्म जो आहे तो हरिभजन करण्यासाठी आहे। जे लागले हरिभजनी तेहीच, त्याच लोकांनी तेहीच एक जन्म जनी सार्थक केला। असे जे हरिभजनाला लागले आणि पुढे हरीशी एकरूप होऊन गेले, हरिरूप झाले, त्यांनीच खऱ्या अर्थाने आपला जन्म सार्थक केला। बाकी तुम्ही ऐहिक जगामध्ये काय मिळवलं याला फारसं महत्व देत नाही संत, कारण ते सारच मुळी अशाश्वत आहे, क्षणभंगूर आहे। जे आपल्याला मिळालं असं वाटतं

ते सारंच्या सारच असत आहे, जाणार आहे, परंतु हरिभजनाने आपल्या हातात जर येत असेल ते सत्तत्व, ते परमात्म तत्व, ती वस्तूच आपल्या हातात येते, ह्याचा अर्थ आपण स्वयमेव ती वस्तू रूप होऊन राहतो, अशी स्थिती जर प्राप्त व्हायची असेल तर ह्या मार्गाने जायला पाहिजे। त्याच्यामध्ये भक्तीचा मार्ग विशेष सांगितलेला आहे। असे जे मंडळ आहेत, मंडळी आहेत हरिभजनाला लागलेली, तयांची वर्णू काय थोरी, त्यांचं महात्म्य काय सांगणार बरं, जयांचा भगवंत कैवारी। कारण हरिभजनाला लागल्यावर आपोआपच भगवंत त्यांचा कैवारी बनतो, त्यांचा पाठीरागा बनतो, त्यांचा संरक्षण करता बनतो। असा भगवंत ज्याच्या पाठीशी उभा आहे, आत बाहेर माग पुढं, त्यांचं वर्णन काय करणार, त्यांचं वैभवाचं वर्णन काय करणार। मग भगवंत काय करतात, कासे लावणी उतरी पार दुःखाच्या, दुःखाच्या पलीकडेच नेऊन त्याला ठेवतात। दुःखाच्या पलीकडे नेऊन ठेवणं याचा अर्थ दुःख देह मन बुद्धीला लागलेला आहे, आणि देह मन बुद्धीच्या पलीकडे त्या जीवाला नेऊन ठेवण्याचं काम, म्हणजे त्या जीवाला आत्मरूप करण्याचं काम भगवंत करत असल्यामुळे देह मन बुद्धीला दुःख असलं तरी त्याचा माझ्याशी काही संबंध नाही। किंबहुना बरीचशी दुःख ही मनानेच निर्माण केलेली असतात, आपल्या बुद्धीच्या काही कल्पनांनी निर्माण केली असतात, देह नीट न सांभाळल्यामुळे दुःख निर्माण झालेली असतात। परंतु हे दुःख ज्या देह मन बुद्धीला लागलेली आहे ते तू नव्हेस, असा बोध भगवंत आणि सद्गुरु करून देत असतात। हरिओम तत्स, जय जय रघुवीर समर्थ, ओम ईशावासमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत्।

श्रोते हो, आताच आपण ऐकलेत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविधा भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा। भक्तिसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तिसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या। आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा।

आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे आणि उत्तरा केळकर.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा।
1: श्रोते हो, आता ऐकूया हिंदी भक्तिगीत। गीत संगीत आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्तीसुधा। दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत। भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1 वाजता.
1: श्रोते हो, भक्तीसुधा वरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. ऐकूया संत एकनाथ महाराजांची

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप.
1: संगीतकार राम कदम यांचं गीत ऐकूया. गीत आहे मा उ पेठकर यांचं आणि स्वर सुधीर फडके यांचा.

श्रोते हो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
1: श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन। भक्तिसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:45।

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा. अभंग, भक्तिगीतं, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्तगुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
0: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्ती सुधा। स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित रविशंकर यांनी सतारीवर वाजवलेला राग अल्हैया बिलावल।

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित रविशंकर यांनी सतारीवर वाजवलेला राग अल्हैया बिलावल. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित रविशंकर यांनी सतारीवर वाजवलेली एक धून.

0: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलीत पंडित रविशंकर यांनी सतारीवर वाजवलेली एक धून. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: श्रोते हो, विदुषी परवीन सुलताना यांच्या स्वरातील ही भवानी स्तुती ऐकूयात.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: भक्ती सुधा वरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधा वरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा। श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना। संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा।

श्रोते हो ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं. स्वर आहे अर्चना खासनीस यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: भक्तीसुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया श्री गोंदवलेकर महाराज यांची पदरचना. संगीत आणि स्वर अरुण सराफ.

श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभाताई परांजपे यांचं आणि स्वर आहे मधुरा दातार यांचा.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ वरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोतेहो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष। याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया सोमवारचा नाम मंत्र।

0: श्रोते हो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

आता ऐकूया संत मीराबाई यांची भक्ती रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया सोमवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948. आज सोमवार, अधिक ज्येष्ठ कृष्ण प्रतिपदा, अर्थात 1 जून 2026.

ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. आरण्यक म्हणजे अरण्यातच ज्या ब्राह्मण भागाचे किंवा वेद भागाचे पठण करायचे तो भाग. मुळात उपनिषद हीच आरण्यक होत. अनेक प्राचीन उपनिषद वर्तमान आरण्यकांचे भाग आहेत. उपनिषद म्हणजे गुरुसन्निध बसून शिकायची अध्यात्मविद्या. उपनिषद हा व्युत्पत्त्यर्थ असला तरी उपासना, रहस्य किंवा गूढ ज्ञान असाही त्याचा अर्थ आहे. उपनिषदे आणि आरण्यके म्हणजेच वेदांत, म्हणजेच वेदांचा अखेरचा भाग. वेदांत हा शब्द मुख्यतः उपनिषदांना लागत असला तरी ब्रह्मसूत्र आणि त्यावरची आचार्यांची भाष्य, त्याचप्रमाणे स्वतंत्र रीतीने लिहिलेले त्याच विषयांवरचे ग्रंथ ह्यांनाही वेदांत हा शब्द लागतो. हा शब्द मुळात वाच्यार्थाने आरण्यक आणि उपनिषद यांनाच लागतो आणि त्यावरच्या विवेचनाला आणि तदनुसारी विचारांना तो लक्षणेने लागतो. सर्व आरण्यक ही ब्राह्मण ग्रंथाची अखेरची प्रकरणं आहेत. आरण्यकातील तत्वज्ञान प्रधान प्रकरणं उपनिषद म्हणून विशेषत निर्दिष्ट केली गेलेली आहेत. अगदी प्राचीन काळी आरण्यक आणि उपनिषद हे दोन्ही शब्द पर्याय शब्द होते. आज प्रसिद्ध असलेली प्राचीन उपनिषद ज्या आरण्यकांचे भाग आहेत त्यातल्या उपनिषदांव्यतिरिक्त भागांनाही उपनिषद ही संज्ञा आरण्यकांमध्ये दिलेली दिसते. शतपथ ब्राह्मणाचा भाग असलेलं बृहदारण्यक म्हणजे मोठं आरण्यक, हेच बृहदारण्यक उपनिषद म्हणून निर्दिष्ट केलं जातं. आज प्रसिद्ध असलेल्या ऐतरेय उपनिषदाच्या पूर्वीचा ऐतरेयारण्यकाचा भागही उपनिषदाचा भाग समजला जात होता. त्यावर आद्य शंकराचार्यांनी केलेलं भाष्य उपलब्ध आहे. जैमिनीय उपनिषद ब्राह्मणाचा केनोपनिषद हा भाग आहे. जैमिनीय उपनिषद ब्राह्मण हे आरण्यक आहे आणि त्यालाच उपनिषद ही संज्ञा आहे. पाणिनी आणि बुद्ध यांच्या पूर्वी म्हणजे इसवीसनपूर्व 6व्या शतकाच्या सुमाराला म्हणजे ब्राह्मण कालाच्या अखेरीला आरण्यक आणि प्राचीन 13 किंवा 14 उपनिषदं निर्माण झाली. याबद्दल बहुतेक संशोधकांचं एकमत आहे. वानप्रस्थ आणि संन्यासी यांनीच ही आरण्यात पठण करावी अशी कल्पना उपनिषद कालीच निर्माण झाली असली तरी औपनिषद तत्वज्ञानाची किंवा विचारांची चर्चा ग्रामात आणि नगरात होत होती असं उपनिषदातल्या चर्चाप्रसंगांच्या वर्णनावरून लक्षात येतं.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूया भगवान श्री विष्णूंच्या कूर्म अवताराचं वर्णन करणारं कूर्म पुराण. वक्ते आहेत राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण श्री चारुदत्त आफळे, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.
1: तर हिंसेमध्ये देशाचं संरक्षण करण्यासाठी सैनिक शत्रूच्या सैन्यावर गोळीबार करून त्यांना मारतात, तरी सुद्धा सैनिक अहिंसाच पाळतात. हा गोळीबार नाही केला आणि शत्रूला आमच्या राज्यात घुसायला परवानगी दिली, त्याला हिंसा म्हणतात. कारण ते जीवनावश्यक नव्हतं, जीवन घाती होत, नियम कृतीवर नाहीये, जीवनाशी निगडीत आहे, जीवन वाचवण्यासाठी झालं असेल, ती अहिंसाच आहे. आणि अनेक लोकांचं जीवन उद्ध्वस्त होण्यासाठीच कारणीभूत काही झालं तर ती हिंसा आहे. दुर्दैवाने भारतामध्ये या पुराणोक्त हिंसा अहिंसेचा विचार नीटपणे डोक्यात कुणी घेतला नाही, त्यामुळे पुढचे हे सगळे प्रश्न निर्माण झाले. सत्य म्हणजे काय, अहिंसा म्हणजे काय? सत्य या शब्दाची सुद्धा पुराणांनी हीच व्याख्या केली आहे, यद भूत हितम अत्यंतम तत् सत्यम. ज्यांनी प्राणी मात्राचं कल्याण होतं असं बोलणं म्हणजे सत्य बोलणं आहे, असं सांगणं इतकी क्षुद्र सत्याची व्याख्या नाही. संक्रांतीचे दिवस असतील, तिळगुळाचे लाडू केले असतील, मग चिरंजीव पळत येतातच, लाडू लाडू लाडू लाडू लाडू. एक लाडू झाला, दोन झाले, तीन झाले, चार झाले, पाच झाले, सहाव्या लाडवाला परिणाम दिसायला लागला. तिळगुळ काय गप्प बसू देईल काय, त्याची पळापळ सुरू झाली. इकडे लाडू खायचं आणि तिकडं पळत जायचं. मग आईच्या लक्षात येतं हे काही उपयोगाचं नाही, बाकी सगळे लाडू डब्यात, डबा वरच्या फळीवर. आणि परत जेव्हा महाराज येतील, अरे तुला हवा होता का लाडू, काय मला माहिती, आता हे सगळे लाडू डब्यात भरून मी काकूना देऊन टाकले, ते आता संक्रांत म्हणजे परवा संक्रांत आहे तेव्हा देणार, ते आता मध्ये नाही मिळणार मला लाडू. व्यवहारता आई खोटं बोलते, पण याच्यात त्या मुलाचं आरोग्य सांभाळलं जाणार आहे का, हित होणार आहे का? मग हितकर असेल तर आई सत्य बोलते. इथं बाप जर नको तो सत्याचा नालायक निघाला, काही नाही रे, तिळगुळ खाऊन मेलास तरी चालेल, पण आम्ही खोटं बोलणार नाही. वरच्या डब्यात डबे तिळगुळाचे लाडू ठेवलेले आहेत, आई तुझी खोटं बोलतीये. असं जर मुलाच्या आरोग्याशी खेळ करून मी फक्त त्याला खरं सांगितलं याचं समाधान कुणी मूर्ख माणूस घेणार असेल तर असत्याचं पातक त्याच्या मस्तकावर आहे. तो खोटं बोलला. ज्याने हित होते असे बोलणे म्हणजे सत्य आहे, असं सगळं उगाच भकणे म्हणजे सत्य नव्हे. उद्या कोणी उठून मला सांगितलं तुम्ही तीन दिवस दत्त मंदिरामध्ये राहिला होतात, सगळ्या खोल्या तुम्ही बघितल्यात, इथं बॉम्ब कुठे ठेवू सांगा, म्हणजे सगळ्या भक्तांना मारून टाकता येईल, 5 लाख रुपये देतो. आणि अशा वेळेला मी जर छान इथली जागा सांगितली तुम्हाला काय हरिश्चंद्र पुरस्कार द्यायला काय सत्य बोललो म्हणून? त्यांनी सगळ्यांचं जीवन उद्ध्वस्त होणार आहे म्हणजे असत्य बोलल्याचं पाप आहे, कारण त्यात भूतांचं हित नाही. त्याच्या उलट मी जर सांगितलं अहो मी काय प्रवचनाला गेलो होतो, मला काय ते तळघर वगैरे दाखवतात का काय तिथं, पण बाकी काय माहित नाही, मी आपलं जीना माहिती आहे तिथं, ते खोली माहिती नाही, तर मी येऊन बसतो तेवढंच माहिती आहे. भले मला माहीत असलं तरी मी नाही सांगितलं त्याला, पण याने भक्तांचं रक्षण होणार आहे, मला सत्य बोलण्याचं पुण्य आहे. नाहीतर जी जी माणसं शत्रूकडे फितुरी करत असतात ती सत्यच बोलत असतात तुमच्या मूर्खांच्या नियमाप्रमाणे, मग त्यांना कशाला वाईट म्हणतात, ते खरंच बोलतात की. म्हणून वेदाने सांगितलंय सत्यम ब्रुयात प्रियम ब्रुयात, यांनी समाजाचं काही प्रिय होणार आहे का? जेव्हा लहान पोर अगदी रांगणार विहिरीकडे जायला लागतं, पूर्वी घरातच विहीर असायची हो, त्या पोराला कळणार नाही, पोहता येत नाही, तिकडे जाऊ नको वाचतो. व्यवहारता हे खोटं वाक्य आहे, कोणी नसतं तिथं. मग आई वडिलांना खोटा रडे असा आरोप करायचा का? किती खोटा रडे आई बाप आहेत, कोणी नसतं सांगतात बुवासतो, रात्री झोपलं नाही बुवाईल झोप, तेव्हापासून कीर्तनकार बुवा आला तरी झोपतात सगळे, म्हणजे जागतच नाही कोणी, त्यांना बुवा आला की झोपायचं एवढंच माहिती असतं, जागायचं नाही कोणी, बुवा आला झोपा सगळे. बुवा म्हणजे बागुल बुवा असा खरा शब्द आहे त्याचा. इयत्ता चौथी पाचवीत गेला की त्याचं त्यालाच कळणार आहे की कोणी बागुल बुवा नसतो, पण जोपर्यंत तो बालवाडीत आहे तो दुसऱ्या कुठल्याही गोष्टीनं विहिरीकडे जाण्याचा थांबणार नाहीये, तो बुडून मरायची शक्यता आहे. अशा वेळेला त्याला बागुल बुवा हे सांगणं, याला सत्य म्हणायचं का असत्य म्हणायचं? तर धर्माप्रमाणे सत्य बोलणं आहे. आणि बागुल बुवा वगैरे कोणी नसतो रे, मर तिकडे जाऊन असं कोणी सांगितलं तर तो खरा खोटारडा आहे, तो खरा खोटारडा. म्हणून गोपाल कृष्णांच्या जीवनामध्ये अनेक वेळेला त्यांनी जी वक्तव्य केली आहेत, तरी सुद्धा गोपाल कृष्ण शेवटच्या वेळी प्रतिज्ञा करू शकतात मी जन्मात कधी असत्य बोललो नाही, कारण धर्माप्रमाणे ज्याने साधू संतांचे सज्जनांचे हित होते कल्याण होते असं जे जे बोलेन ते सत्यच असतं. गोपाल कृष्णांच्या जीवनामध्ये अनेक वेळेला त्यांनी जी वक्तव्य केली आहेत, तरी सुद्धा गोपाल कृष्ण शेवटच्या वेळी प्रतिज्ञा करू शकतात मी जन्मात कधी असत्य बोललो नाही, कारण धर्माप्रमाणे ज्याने साधू संतांचे सज्जनांचे हित होते कल्याण होते असं जे जे बोलेन ते सत्यच असतं. धर्माने आम्हाला किती उत्तम सूचना केल्या आहेत, उत्तम उपदेश केला, तो सगळा बाजूला ठेवायचा. आमच्याकडे अहिंसेचा प्रयोग असा केला होता की कुत्रे पिसाळले तर त्यांच्या समोर बसून त्यांना सांगावे

त्यामध्ये वाचली असती अनेकांच्या जीवाचे हित झाले असते तर ती अहिंसा झाली असती. अनेकांना चावण्यासाठी कुत्र्याला सोडून देणं हे हिंसात्मक कृत्य आहे. ही माणसे पातकी असतात. तूर्त आपल्याला राजकीय जीवनाचा विचार करायचा नसून व्यवहारच्या जीवनाचा विचार करायचा आहे. माझ्याही आयुष्यात मलाही विचार करायला हवा की साधना करायची असेल, साधनेचं काही फळ मिळवायचं असेल तर ज्या क्षणाला मी साधना सुरू करीन त्यापासून मनाने पक्क केलं पाहिजे मी कोणाला दुखावणार नाही, म्हणजे अनावश्यक दुखावणार नाही. कोणी चुकत असेल तर त्याला त्याच्यापासून परावृत्तच मी करणार नाही असा अर्थ घ्यायचा नाही. उद्या मी तपश्चर्येला बसलो, साधना करायला बसलो, जप करायला बसलो, छोटासा चाकू घेऊन माझा नातू माझ्या नातीला धाक दाखवतोय म्हणतो कापून दाखवीन तुला, आता मी अहिंसा पाळणार आहे, आता मी काही करणार नाही, त्यांना काय करायचं ते करू दे, हे हा मूर्खपण आहे. याला अहिंसा म्हटलेलं नाही, हे जीवन आवश्यक होतं ना. मग त्यावेळेला त्या नातवाला पकडून मूर्खासारखा वागला दोन थोबाडक मारीन, फालतूपणा करायचं नाही, काढून घ्यायचं. तो चाकू काढून घेतला जाईल, मिटवला जाईल. बापाला पहिला शोध, तुम्ही पोरांना ठेवता कसं माझे बाहेर खेळायला, हे खेळण्याच्या गोष्टी आहेत. वेळ प्रसंगी मी पोराला रागवेन, त्याचं मन दुखेल, पण ते जीवनावश्यक होतं. जीवनाला आवश्यक त्या गोष्टी जर मी केल्या तर मी अहिंसा सोडली असा अर्थ होत नाही. पण काही गरज नसताना एखाद्याच्या हातनं कब्बशी फुटली, आई बापांनी शिकवलंच नाही, हे काय बोलायची गरज होती का, ही हिंसा. एखाद्या व्यक्तीच चुकलं असेल तर त्याला चूक दाखवून देण्यात दोष नव्हे, पण त्यासाठी त्याला दुःख होईल असं काहीतरी मुद्दाम बोलायचं. कपडे समजा नीट घातलेले नाही, असे नाही कपडे घालू, चांगले कपडे करावेत सर, ठीक आहे ना, तुमची इच्छा कळली, काय सुधारायचं असेल बघू आपण, कपडे जरा नीट घालावेत. तुमच्या 50 पिढ्यात कधी कोणी चांगले कपडेच घातले नाहीत, हे कशासाठी होतं. घ्या पुरणपोळी खा, चांगली आहे का, आयुष्यात कधी मळेलीच नसेल एवढी चांगली, आता काय करू. किती छोट्या छोट्या गोष्टीत आपण हिंसा करतो, कारण नसताना उगाच टोचून बोलणं ही सुद्धा हिंसा आहे. अनावश्यक त्या अर्थाने एखाद्याकडे पाहणं तेव्हा योगाचा अभ्यास करण्यासाठी यमनियमाच्याच चेंडूत आउट व्हायची शक्यता आहे. अहिंसा पळतोयस, तसं सत्य या गोष्टीचाही या ठिकाणी विषय आलाय. जीवनावश्यक नसेल तर कुठल्याही असत्याचा या तपस्येच्या काळात आणि नंतरही आश्रय करणार नाही, इतकी मनाची दृढता पाहिजे. म्हणजे निम्मा मोबाईलचा उपयोग बंद, कारण मोबाईलचा उपयोग खोटं बोलण्यासाठीच 80% आहे फक्त आता. त्याच इमारतीच्या खाली उभारून तो प्राणी वरच्या माणसाला सांगतोय मी दिल्लीत आहे, नाही. ज्या क्षणाला मोबाईल वरती कळायला लागेल की हा माणूस कुठे आहे त्या क्षणाला निम्मा वापर बंद होणार आहे त्याचा, मग खऱ्या अर्थाने तो फोन होईल. पण इतकं कोणाच्या जीवनाशी आयुष्याशी भविष्याशी काही निगडीत असेल तरच एखाद्या वेळेला आपलाप करीन, अन्यथा कुठलीही गोष्ट मी लपवणार नाही, मी खोटं बोलणार नाही, इतकी मनाची ताकद पाहिजे. नंतर ब्रह्मचर्य असं यमनियमामध्येच त्यांनी सांगितलंय.
ब्रह्मचर्य या शब्दाचा काय अर्थ घ्यावा?

0: म्हणजे मग गृहस्थाच्या वय वर्ष किंवा गृहपत्नीच्या वय वर्ष 50-60 पर्यंत त्यांनी योग करूच नये का? मग नव्हे, धर्मशास्त्राप्रमाणे आज आपल्याला धर्म असा सांगतो, त्यांनी काही निषिद्ध काळ दिलाय, हा निषिद्ध काळ टाळून आपल्या प्रियजनाबरोबर सहवास करणे म्हणजे सुद्धा ब्रह्मचर्य आहे। पूर्ण सहवास टाकूनच देणे म्हणजे ब्रह्मचर्य असा कुठेही विचित्र आग्रह धर्मशास्त्राने केला नाही। फक्त थोडा अभ्यास करावा आणि त्यातला निषिद्ध काळ समजून घ्यावा। हे नको, हे नको, हे नको, हे नको, हे नको, हा नको, हे नको, हे नको। साधारणतः माझ्या अभ्यासाप्रमाणे निषिद्ध काळ आणि निषिद्ध पर्व या सगळ्याचं गणित केलं तर साधारण सहवासाला महिन्यातला एकच दिवस शिल्लक राहतो। आणि साधारणतः साधना आध्यात्मिक क्षेत्रामध्ये असणाऱ्या मनुष्याला महिन्यातला एक दिवस पुरेसा असतो। पुन्हा एकदा ब्रह्मचर्यामध्ये शृंगार वेगळा आहे आणि काम वेगळा आहे। काम ही वासना आहे, शृंगार हा रस आहे। दोन्ही एकमेकाशी निगडित आहेत पण फरक आहे। वासनेमध्ये मी महत्वाचा असतो, पण मी दुसऱ्यावरती बल प्रयोग करू शकतो। पण शृंगार हा रस असल्यामुळे रसाचा हा वैशिष्ट्य आहे, त्याच्यात मी विरघळावा लागतो। ज्यामध्ये दुसऱ्याचा विचार अधिक होतो तो शृंगार, आणि ज्याच्यात माझा विचार जास्त होतो तो काम। काही वेळेला रात्री उशिरा जो बाबा आले कीर्तनावरनं गावानी गावाहून, तर ते येणार ह्याची काही पूर्वकल्पना नसायची, बहुतेक पहाटेपर्यंत येतील। पण जेवणामध्ये कोणीतरी एक मनुष्य ऐन वेळेला आला तर जेवला पाहिजे, इतकं जेवण उरलं पाहिजे असा पूर्वाकाळ दंडक होता। त्याप्रमाणे एका माणसाचं जेवण असे, भात म्हणजे किती, वाटीभर। अचानक बाबा आले, आता आली पंचायत, आईचं पण जेवण व्हायचं आहे। यांना माहिती आहे हिला भात प्रचंड आवडतो आणि तिची इच्छा जेवण म्हटल्यानंतर थोडा तरी भात खायला पाहिजे। तेवढं आल्याबरोबर बाबांनी बोलायला सुरुवात केली, मी 7 वाजताच गाडी थांबली होती, तिथे जेवलेलो आहे। आता फक्त एवढ्या वेळ मध्ये गेल्यामुळे मला थोडीशी भूक लागली असेल तर मी फक्त भाकरी खाणार आहे, बाकी काही खाणार नाही आहे। आईनं सांगावं नुसती भाकरी खायला मिळणार नाही, अर्धी वाटी तरी भात तुम्हाला खावा लागेल। मी उद्या पुण्यातच आहे, मी उद्या पातेलभर भात खाऊ शकतो, आत्ता मला भात नको आहे, मी फक्त भाकरी खाणार आहे, मला नुसती भाकरी मिळणार नाही। मी आत्याला विचारलं, आत्या होते आमची त्यावेळेला, आमच्या वडिलांची थोरली बहीण, आत्याने मला तेव्हा सांगितलं यालाही शृंगार म्हणतात। या दोन्ही मध्ये त्यांचा मी विरघळलाय। यात प्रत्येक जण पडती बाजू घेतो की मला नाही भात मिळाला चालेल पण त्यांना मिळाला पाहिजे। यात ते विचार करतात मला नाही मिळाला तरी चालेल पण तुला मिळाला पाहिजे। एकमेकाची मीपणा विसरून केलेली काळजी याला शृंगार म्हणतात महाराज। कामक्रीडेला शृंगार धर्मशास्त्र म्हणत नाही। किंबहुना पुढची कामक्रीडा हा तुमच्या काळजीतूनच पुढचा जन्माला आलेला बाय प्रोडक्ट आहे। यासाठी ब्रह्मचर्य या शब्दाचा अर्थ विधी निषेध पाळून केलेला गृहस्थ धर्मामध्ये जर सहवास असेल तरी सुद्धा ते ब्रह्मचर्य पालन झालं आहे तेव्हा त्यांना योगाचा अर्थात आता रामदेव बाबांच्या प्रकरणामध्ये किंवा पतंजलींचा जो योग आला आहे जो फक्त आरोग्याशी निगडित आहे त्याचा कोणालाही अधिकार आहे प्रश्न तो येत नाही. हा ईश दर्शनासाठीच्या योगाचा विषय चाललाय. ही परीक्षा देऊन तुम्हाला फक्त नोकरीपर्यंतच पोहोचायचं आहे त्याचं सिलेबस वेगळंच आहे आणि हीही परीक्षा देऊन तुम्हाला नासाचं शास्त्रज्ञ व्हायचं आहे आणि देशाच्या अणुभट्टीची चाचणी करायची आहे सॉरी मग त्याचं सिलेबसच पूर्ण वेगळं आहे. तुम्हाला परीक्षा हीच आहे पण तुमची झेपच फार मोठी आहे त्यामुळे तुमचे नियम जास्त कडक होतील तुमची परीक्षा अधिक कडवटपणे घेतली जाईल कारण तुम्हाला नंतर फार वेगळं करायचं आहे. इथे मला आसन जमलं मला प्राणायाम जमला मला बरं वाटायला लागलं दॅट्स ऑल संपला विषय. या योगाला समाधीपर्यंत जाण्याची गरजच नाही आहे. आसन प्राणायाम जमला की संपलाय दोनच स्टेप्स आत्ता आरोग्याच्या योगामध्ये आलेले आहेत. त्यामुळे ते मग यम नियम आणि पुढे ध्यान धारणा समाधी हे पाच टॉपिक गाळलेले आहेत त्याच्यातले. हे सगळे कशासाठी मला जर याची देही याची डोळा ते शिवदर्शन पाहिजे आहे. नुसता शिवदर्शन स्टॉप नको खरं शिवदर्शन पाहिजे आहे मग मात्र हे सगळं प्रकरण अंगाशी येत आहे. या तपस्येच्या काळात अपरिग्रह दुसऱ्याकडून काहीही घेणार नाही आता मात्र जीवनावश्यकही नाही म्हणजेच माझ मी मिळवीन कमवीन तयार करीन आणि खाईन. मी तपस्येला बसलोय काही कळतं का नाही आणून देत जा ना काही फळ बिळ काय ओळख होते का तपस्या त्या माणसाची. वारे वा म्हणजे खरं धर्मशास्त्र नियम काय सांगतो आणि आम्ही काय वागतो आणि असं वागणाऱ्यांची कौतुक करतो. महाराज 16 तास तपस्येला बसतात काही करत नाही त्यामुळे सगळं आम्ही करतो हो महाराजांच. मूर्ख आहे तो महाराज. तपस्येचा अर्थ असा आहे की या काळात मी खरंच दुसऱ्याकडून काही नाही घेता का मग सगळं माझं मी करायला पाहिजे. मला आंघोळीचं पाणी सुद्धा तुम्ही आणून नाही द्यायचं. माझी खोली तुम्ही नाही झाडायची. माझं आसन तुम्ही नाही स्वच्छ करायचं. दुसऱ्याकडून कणभरही सेवा न घेणं हा अपरिग्रह आहे. काय ताकद आहे मला सांगा योग करता येईल. अष्टांग योग साधण्यासाठी पहिले यम आणि नियमच असे जबरदस्त केले आहेत त्यांनी. मग याच्यानंतर आसनाचा विषय सुरू होतो. या ठिकाणी व्यासांनी सुद्धा सांगितलंय की शिव म्हणतात कोणतं आसन उत्तम तर गीतेमधला आणि याच्यातला विषय अगदी तंतोतंत तसाच आहे. सुखासनम आसनम पद्मासनच पाहिजे वज्रासनच पाहिजे स्वस्तिकासनच पाहिजे अशी सक्ती नाही. ज्या आसनामध्ये त्यांनी सांगितलंय समयभर प्रहरभर मग यांच्या गणिताप्रमाणे एक प्रहर म्हणजे 4 तासाचा काळ आपल्या हिशोबाप्रमाणे 3.5-4 तास त्या आसनात बसता आलं पाहिजे. अर्थात पहिल्या दिवशी शक्य नाही हे त्यांनाही कळत आहे पण ज्यामध्ये मी 4 तास व्यवस्थित बसू शकतो असं कोणतंही सुखासनम मात्र त्या 4 तासात माझ्या कमरेचा कणा आणि मेंदू हे एका रेषेत पाहिजे. समं कायम ग्रीव हा सगळा गीतेने सांगितलेला श्लोक इथं आहे असा परत त्यांनी उद्धृत केलाय. कारण मणका जिथपर्यंत ताठ आहे तोपर्यंतच त्या योगाने निर्माण होणाऱ्या शक्ती लवकर वरती वरती केंद्रित पुढे जाणार आहेत. त्याला एक जरी बाग दिला तरी त्या तशाच थांबणार. थांबा का रस्ता क्लिअर व्हायचा आहे क्लिअर करा रस्ता मग पुढे जा. थांबणार असतं. सुरुवातीला हे 5 मिनिटाचं असेल, मग 10 मिनिटाचं असेल, मग 15 मिनिटाचं असेल, पण साधारणतः आपल्याकडे प्रहर 4 तास, 3.5-4 तास. अष्टौ प्रहर म्हणजे दिवस 24 तास दिवस, तर साधारण 2 तासाच्या गणिताप्रमाणे प्रहर येईल एखाद्या वेळेला. 2 2.5 तास, 3 तास, 2.5 तासाचं गणित आहे प्रहराचं. पण साधारणतः 2.5 तास म्हणजे एक प्रहर तरी नंतरच्या काळात एक प्रगत अवस्थेमध्ये उपासना व्हावी अशी अपेक्षा आहे. म्हणजे साधक अवस्थेत, म्हणजे सुरू केल्यापासून 1-12 वर्ष, नंतरच्या कालखंडामध्ये इतकी प्रत्येक 2-2.5 तास बसण्याची आवश्यकता नसते. तुम्हाला ती अवस्थाच अशी प्राप्त झाली आहे, ज्याला समाधी अवस्था म्हणतात. की आता तुम्ही बसलात आणि डोळे मिटलेत की समाधी अवस्थेकडे आहात, आता मधल्या पायऱ्यांची गरजच नाही. अशा वेळेला दिवसातला 1-15 मिनिटं, 1/2 तास एवढा वॉर्मअप पुरेसा आहे तुम्हाला. साधकावस्थेमध्ये मात्र 2-2.5 तास तुम्हाला त्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. भगवान महाविष्णू महाराज की जय.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत भगवान श्री विष्णूंच्या कूर्म अवताराचं वर्णन करणार कूर्म पुराण. वक्ते होते राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण श्री चारुदत्त आफळे, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तीसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो ऐकूया राम फाटक यांनी संगीतबद्ध केलेली संत एकनाथ महाराजांची भक्तिरचना. गायली आहे पंडित भीमसेन जोशी यांनी.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तिशोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.

0: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा। भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

समर्थ। आपण दासबोध पाहतो आहोत, दशक 3 समास 10 चालू आहे। वैराग्य निरूपण नाम समास आहे, त्यातले काही ओवे आपण पाहिलेले आहेत। जैसा भाव जयापासी तैसा देव तयासी, जाणे भाव अंतर साक्षी प्राणी मात्राचा। जरी भाव असला माईक तरी देव होय महाठक, नवलतयाचे कौतुक जैसा सुतैसा। भगवंत हे जशास तसे असतात आणि संत सद्गुरू असतात ते मात्र अत्यंत कृपाळू दयाळू भगवंतापेक्षा देखील। अनेक अपराध असले तरी ते पोटात घालून माऊलीच्या मायेनं त्या शिष्याला त्या साधकाला परमार्थ मार्गावर पुढे नेण्याच्या प्रयत्नात ते असतात। जैसे दयाचे भजन तैसे चिदे समाधान, भाव होता किंचित न्यून आपणही दुरावे। जसं आपण भजन करावं त्या प्रमाणात आपल्याला समाधान प्राप्त होतं। भगवंतांनी म्हटलेल्या भगवद्गीतेत ये यथा माम प्रपद्यंते तांस तथेव भजाम्यम। जो ज्या भावानी माझ्याकडे येईल त्याप्रमाणे मी त्याला देत असतो। भाव आपला किती शुद्ध आहे, किती उत्कट आहे, त्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहे। म्हणून इथं ते म्हणतात भाव होता किंचित न्यून, त्या भावामध्ये थोडं जरी न्यून झालं तरी देखील भगवंत आपल्याला दुरावतो। कारण भगवंत भावानीच मिळत असतो, भावानीच तो आपल्या जवळ असतो। भाव जर कमी झाला तर त्याचा दुरावा होतो। जी मंडळी पूर्ण भगवंताशी मिळून गेलेली आहेत, भक्त आहेत, कधीच विभक्त नाहीत, यांच्या ठिकाणी भाव न्यून होण्याचा प्रश्न येत नाही। परंतु जी त्या मार्गाने वाटचाल करत आहेत त्यांच्या भावात मात्र कधी कधी उत्कटता असते, निष्ठा असते, कधी कमी होण्याची शक्यता असते। म्हणून साधकाच्या पक्षी भाव न्यून होणार नाही याकडे अखंड लक्ष ठेवायला पाहिजे। दर्पणी प्रतिबिंब दिसे जैसा तैसे भासे, तयाचे सूत्र असे आपणाची पाशी। जसं आपण आरशात पाहायचं असलं म्हणजे प्रतिबिंब कसं दिसावं ते आपल्यावर अवलंबून आहे। आपण जसे असू तसंच प्रतिबिंब आरशात दिसणार आहे। तसं भगवंताकडे पाहताना सुद्धा आपल्या मनात जे असेल तेच प्रतिबिंबित होत असतं। जशा आकाराचा, जशा रूपाचा, ज्या नामाचा, जसा भगवंत आपण त्याची भक्ती करत असतो, शिवाच्या रूपात, दत्ताच्या रूपात, रामचंद्रांच्या रूपात, गोपाळकृष्णांच्या रूपात किंवा संतांच्या रूपात असो, ज्ञानोबा माऊली आहे, नाथ आहेत, समर्थ आहेत, ज्या रूपात आपण त्यांचं दर्शन घेऊ इच्छित असतो त्या त्याप्रमाणे ते आकाराला येतात। म्हणजे आरशात जर का प्रतिबिंब नीट पडायचं असेल किंवा आरशात प्रतिबिंबाला जर सजवायचं असेल तर बिंबाला सजवावं लागतं। तसा जसा शुद्ध भाव आपल्या जवळ असेल त्या भावाचाच परमेश्वर आपल्या पुढे येत असतो। जैसे आपण करावे तैसेची तेणे व्हावे। आरशात पाहताना आपण जर आनंदाने पाहिलं, हसून पाहिलं ते प्रतिबिंबही हसतं। आपण जर कपाळाला आठ्या घालून पाहिलं तर तेही कपाळाला आठ्या घालून आपल्याकडे पाहत असतं। तसं प्रत्येकाशी वर्तन करताना, त्या भगवंताच्या ठिकाणी देखील भाव ठेवताना आपला जशी स्थिती असेल त्याच्याप्रमाणे त्याचं प्रतिबिंब उलटत असतं। भ्रुकुटीस घालून मिठी, पाहता क्रोधे तेही उठी, आपण हास्य करता पोटी तेही आनंद आहे। लहान मुलाच्या बाबतीत देखील आपल्याला दिसतं निर्मळ अंतःकरण असतं त्याचं। आपण त्याच्याकडे हसून पाहिलं ते हसून बघतं, आपण रागानं पाहिलं त्याला लवकर कळतं। जनावराला देखील माणसापेक्षा लवकर कळतं की समोरची व्यक्ती हे आपल्याकडे प्रेमाने पाहते का रागाने पाहते, ती आपल्याला हकलून देऊ इच्छिते आहे का आपल्याला जवळ बोलावते आहे, त्याला लवकर कळतं। जैसा भाव प्रतिबिंबिला तयाचाची देव झाला। जसा तुमचा भाव असेल त्याप्रमाणेच देव असतो। जो जैसे भजे त्याला तैसाची ओळे। जो ज्या प्रकाराने भजत असतो त्याचप्रमाणे तो त्याला ओळत असतो, त्याच्यावर प्रसन्न होत असतो। भावे परमार्थाची वाटा वाहती भक्तीची पेठा, भरला मोक्षाचा चोहटा सज्जन संके। अत्यंत भावपूर्ण अंतःकरणाने परमार्थाच्या मार्गावर जर लागलो तर भक्तीच्या पेठा निर्माण होतात। भक्ती नेमकी लक्षात येते काय करायला पाहिजे ते, आणि अशा वेळेला जर नेमके सज्जन संगती आपल्याला मिळाली असेल तर मोक्षापर्यंत आपल्याला जाता येईल।
मोक्षाचा चौक म्हटलेला आहे त्यांनी, तिथपर्यंत पोचता येतो. ज्ञान जरी व्हायचं असेल तरी देखील भक्तीचे उदरी जन्मले ज्ञान. भक्ती जर असेल, शुद्ध भक्ती जर असेल तर ज्ञान प्राप्त होतं. त्याला संतांची संगती जर मिळाली तर हा मार्ग सुलभ होतो आणि सहज आपल्याला त्या मार्गाने जाता येतं. भावे भजनी जे लागले ते ईश्वरी पावन झाले. भावानी भजन करणं, नुसती भजन पुष्कळ ठिकाणी आहेत, भजनी मंडळी पुष्कळ आहेत, पण तिथं भाव असतो का असं जर विचारलं तर थोडा विचारच करायला लागेल. कारण अत्यंत भावपूर्ण अंतःकरणाने भगवंताच्या प्राप्तीसाठी म्हणून जे भजन होत असतं, आणि भजन होणं याचा अर्थ भगवंताशी एकरूपता साधायची असेल, अशी जर का मंडळी भजन करत असतील, भक्ती करत असतील, तर ते ईश्वरी पावन झाले, तर ते खऱ्या अर्थाने पवित्र होत जातात. आणि भावार्थ बळे उद्धरले पूर्वज तेही, आणि त्यांच्या भावाचं बळ इतकं असतं की ते स्वतःचा उद्धार करतात पण पूर्वजांचा देखील उद्धार होतो असं म्हटलेलं आहे. सामान्य व्यक्ती एरवी त्याच्या कुळांचा कोणी विचार करत नाही, पण एखादा भक्त जर असेल, एखादा महापुरुष जर निर्माण झालेला असेल तर आपण चौकशी करतो की त्याच्या कुळामध्ये कुणी असे भक्त होऊन गेले का, त्यांची परंपरा काय आहे, ही चौकशी केली जाते, समजून घेतलं जातं. त्याचं कारण हा भक्त आहे म्हणजे त्याच्या वंशातही कुणीतरी भक्त असला पाहिजे, आणि म्हणून ह्याच्यामुळे पूर्वजांचाही उद्धार होतो अशा तऱ्हेचे आपला एक भाव आहे. आपण स्वये तरले जनासही उपयोग आले. स्वतः पुरत तरण हा एक भाग आहे. जो जाणेल भगवंत तया नाव बोली जे संत असं म्हटलेलं आहे. त्यामुळे भगवंताला जो जाणतो तो संत असतो, परंतु इतरांनाही नेण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये असतं त्याला महंत असं समर्थाने म्हटलंय. त्यामुळे आपण स्वये तरले, आपण मुक्त झाले, आणि जनासही उपयोगा आले, इतर मंडळींच्या सुद्धा उपयोगाला येतात. याचा अर्थ सांसारिक उपयोगाला नव्हे तर परमार्थाच्या मार्गावरून चालण्यासाठी मार्गदर्शन करणं, साधने त्यांची प्रगती होईल असं पाहणं, हे सगळं जे आहे हे अशी संत म्हणजे महंत मंडळी करत असतात. कीर्ती श्रवणे झाले अभक्त भावार्थी. आणि भगवंतांची कीर्ती गात असताना आणि जी श्रवण करणारी जी मंडळी असतात ती अशा एखाद्या संत महंतांच्या मुखातून जेव्हा भगवंतांचं महात्म्य कानावर पडतं तेव्हा अभक्त मनुष्य देखील भक्ती करायला लागतो. कारण संतांच्या मुखातून जे येत असतं ते अनुभवाचं येत असतं, आणि अनुभवातून जेव्हा शब्द येतात तेव्हा त्याच्यामध्ये प्रबोध शक्ती असते, ऐकणाऱ्यावर त्याचा परिणाम होत असतो. नुसतं शब्दज्ञान जे असतं ते कोरडं असतं, त्याचा परिणाम श्रवण करणाऱ्या

तो हरी भजन करण्यासाठी आहे. जे लागले हरी भजनी तेहीच त्याच लोकांनी तिहीच एक जन्म जनी सार्थक केला. असे जे हरी भजनाला लागले आणि पुढे हरीशी एक रूप होऊन गेले, हरी रूप झाले, त्यांनीच खऱ्या अर्थाने आपला जन्म सार्थक केला. बाकी तुम्ही ऐहिक जगामध्ये काय मिळवलं त्याला फारसं महत्व देत नाही संत, कारण ते सारच मुळे अशाश्वत आहे, क्षणभंगूर आहे. जे आपल्याला मिळालं असं वाटतं ते सारच्या सारच असत आहे, जाणार आहे. परंतु हरिभजनाने आपल्या हातात जर येत असेल ते सत्तत्व, ते परमात्म तत्व, ती वस्तूच आपल्या हातात येते. ह्याचा अर्थ आपण स्वयमेव ती वस्तू रूप होऊन राहतो. अशी स्थिती जर प्राप्त व्हायची असेल तर ह्या मार्गाने जायला पाहिजे. त्याच्यामध्ये भक्तीचा मार्ग विशेष सांगितलेला आहे. असे जे मंडळ आहेत, मंडळी आहेत हरिभजनाला लागलेली, तयांची वर्णू काय थोरी, त्यांचं महात्म्य काय सांगणार बरं, जयांचा भगवंत कैवारी. कारण हरिभजनाला लागल्यावर आपोआपच भगवंत त्यांचा कैवारी बनतो, त्यांचा पाठीरागा बनतो, त्यांचा संरक्षण करता बनतो. असा भगवंत ज्याच्या पाठीशी उभा आहे, आत बाहेर माग पुढं, त्यांचं वर्णन काय करणार, त्यांचं वैभवाचं वर्णन काय करणार. मग भगवंत काय करतात, कासे लावणी उतरी पार दुःखाच्या, दुःखाच्या पलीकडेच नेऊन त्याला ठेवतात. दुःखाच्या पलीकडे नेऊन ठेवणं याचा अर्थ दुःख देह मन बुद्धीला लागलेला आहे आणि देह मन बुद्धीच्या पलीकडे त्या जीवाला नेऊन ठेवण्याचं काम, म्हणजे त्या जीवाला आत्मरूप करण्याचं काम भगवंत करत असल्यामुळे देह मन बुद्धीला दुःख असलं तरी त्याचा माझ्याशी काही संबंध नाही. किंबहुना बरीचशी दुःख ही मनानेच निर्माण केलेली असतात, आपल्या बुद्धीच्या काही कल्पनांनी निर्माण केली असतात, देह नीट न सांभाळल्यामुळे दुःख निर्माण झालेली असतात. परंतु हे दुःख ज्या देह मन बुद्धीला लागलेली आहे ते तू नव्हेस असा बोध भगवंत आणि सद्गुरु करून देत असतात. हरि ओम तत्स. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावासमिदं सर्वं.

श्रोते हो, आताच आपण ऐकलीत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका

तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविधा भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा। भक्तिसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तिसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या। आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा।

आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे आणि उत्तरा केळकर.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते। हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते। ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता। भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता। आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल। भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील। ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता। QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा। संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा। संपर्क क्रमांक 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130।

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा।
1: श्रोते हो, आता ऐकूया हिंदी भक्तिगीत। गीत संगीत आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तिपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, सादर करत आहोत दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, आता ऐकूया प्रवीण दवणे यांची गीतरचना. संगीत आहे शांक नील यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: भक्तिसुधा आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. ऐकूयात संत नामदेव महाराजांची रचना, संगीत वसंत देसाई आणि स्वर वाणी जयराम.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. श्रोते हो, भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. भक्तिसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:45.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोते हो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री स्वामी समर्थ। मंगळवेढ्यामध्ये एक ब्राह्मण कुटुंब राहत होतं। वृत्तीने सात्विक असलेल्या ह्या कुटुंबातली सर्व मंडळी स्वामी भक्त होती। विशेषतः नवरा बायको दोघेही स्वामींच्या दर्शनाला रोज सकाळी जात असत। दोघेही स्वामींची मोठ्या प्रेमाने आणि अतीव श्रद्धेने आरती करायचे। स्वामींच्या चरणांना घट्ट मिठी मारून आपला सद्भाव प्रकट करायचे। स्वामींचं या ब्राह्मण कुटुंबावर विशेष प्रेम होतं, कारण कधीकधी ते त्यांच्या घरी अचानक प्रकट व्हायचे। स्वामी घरी आले की दोघांना स्वर्गानंद व्हायचा, स्वामींची सेवा करण्यात त्यांना अत्यानंद व्हायचा। एकदा स्वामी भर माध्यांनी त्या दाम्पत्याच्या घरी प्रकट झाले आणि दत्त म्हणून उभे राहिले। ब्राह्मणाची पत्नी घरी एकटीच होती। स्वामी घरी आल्यावर तिची गडबड उडाली, तरी सुद्धा तिने स्वामींना बसायला उत्तम आसन दिलं, लोड ठेवला। स्वामी लोडाला टेकून बसले। त्या ब्राह्मण स्त्रीने स्वामींची पूजा केली, स्वामी प्रसन्न झाले। मग त्या स्त्रीने विचारलं, स्वामी मी तुमची काय सेवा करू? स्वामी म्हणाले, मला काहीही नको, मला तहान लागली आहे, मी तुझ्याकडे थंडगार पाणी प्यायला आलो आहे। ब्राह्मण स्त्री चपापली। घटात जे पाणी होतं ते मचूळ होतं आणि त्यांनी जी विहीर खणून घेतली होती तिला पाणीच लागलं नव्हतं। काय करावं तिला कळेना, ती घुटमळायला लागली। स्वामी म्हणाले, अगे मला तहान लागली आहे, घरात पाणी नाही का? त्या ब्राह्मण स्त्रीच्या डोळ्यात पाणी आलं। ती म्हणू लागली, स्वामी पाणी मचूळ आहे आणि जी विहीर खणली तिला पाणीच लागलं नाही। स्वामींनी तिला खूण केली। ते दोघे विहिरीपाशी गेले। स्वामींनी विहिरीत डोकावलं, मात्र विहीर पाण्याने गच्च भरली। त्या स्त्रीला अतिशय आनंद झाला। ही बातमी गावभर झाली की स्वामींनी विहिरीत डोकावलं मात्र आणि विहीर पाण्याने भरून गेली। त्या स्त्रीने विहिरीतलं पाणी काढलं, ते इतकं मधुर आणि सुगंधी होतं की तिचं तिलास आश्चर्य वाटलं। स्वामी पोटभर पाणी प्यायले आणि त्यांनी ब्राह्मण स्त्रीची तहान कायमसाठी मिटवली। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भीव नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, स्वामींच्या नामात आपण अखंड राहिलो तर आपल्या भरकटलेल्या आयुष्याला निश्चित दिशा मिळते। स्वामी तुम्हाला शाश्वत सुखाचा किनारा निश्चितपणे मिळवून देतात। एक लक्षात घ्या की ज्यांची वृत्ती स्वामी चरणांशी एकरूप होऊन जाते त्यांचं दुःख स्वामींना आपोआप कळतं। आपण स्वामींना काही सुद्धा सांगावं लागत नाही, ते आपणहून आपलं दुःख हलकं करतात। शाश्वत सुखाचा वारा स्वामी आपल्याला सहजपणे मिळवून देतात। आपण खरं तर स्वामींकडे काहीही मागायचं नसतं, त्याची गरज नाही, एवढं तुम्ही ध्यानात ठेवा। तुमच्या आता लक्षात आलं असेल की स्वामींच्या सहवासात आपण अखंड राहिलं की मनातली भीती संपुष्टात येते, स्वामी आपल्या सोबत आहेत याची खात्री पटते आणि जीव आनंदाने सुखावतो।

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे। नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात। याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी। स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा।

0: श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: ऐकूयात शांताराम पाबळकर यांची रचना, गीत आणि संगीत आर एन पराडकर.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते। हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते। ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता। भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता। आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल। भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील। ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता। QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा। संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा। संपर्क क्रमांक 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. 1 जून. कर्तेपणा टाकणं हाच परमार्थ. दोरीला जो साप म्हणून समजला तो बद्ध, पण दोरीला दोरी म्हणून ज्याने ओळखलं तो मुक्त समजावा. देही मी नव्हे हे ज्याला समजलं तो मुक्तच. सत्य ज्ञान करून घेणं म्हणजेच मुक्तावस्था आहे. बद्ध दशा आमची आम्ही निर्माण केली. काळजी, तळमळ आणि दुःख ही बद्धपणाची लक्षणं होत, तर कोणत्याही परिस्थितीत आनंदात राहणं हे मुक्तपणाचं लक्षण आहे. जाग होणं म्हणजे मुक्त दशेला येणं आहे. माझं माझ्याजवळच आहे, पण ते ठाऊक नाहीसं झालं आहे. भगवंताला विसरल्याने मी देही असं म्हणू लागलो. देह तर माझ्या ताब्यात नाही, तेव्हा मी देही नाही हे सिद्ध झालं. आपण कर्तेपण आपल्याकडे घेतो आणि त्याबरोबर सुखदुःखही आपल्याकडे येतं. मला सुख नाही आणि दुःखही नाही असं ज्याला वाटेल तो मुक्त समजावा. कर्तेपण घातूक असतं. मी एवढा मोठा वाडा बांधला, प्रपंच चांगला केला असा प्रापंचिकाला अभिमान वाटतो, तर संन्यासी मठाचाच अभिमान धरून बसतो. म्हणजे या कर्तेपणाच्या बाधेतून दोघांचीही सहजी सुटका होत नाही. हे कर्तेपण सोडावंसं वाटलं तरी ते आपल्याला सुटत नाही, याचा आपल्याला नेहमी अनुभव येतो. भगवंताचं अस्तित्व पटल्यानेच कर्तेपणा कमी होतो. म्हणून भगवंताच्या अखंड स्मरणात राहावं आणि भगवंत ठेवील त्यात समाधान मानावं. भगवंताच्या स्मरणाशिवाय जिथे आपल्याला सुख होतं तो विषय समजावा. विषयाच्या संगतीत परमात्म्यापासून वेगळं असणं याचं नाव प्रपंच, आणि परमात्म्याच्या संगतीत विषयात राहणं याचंच नाव परमार्थ. फळाची अपेक्षा ठेवून आपण जी कृती करतो ते कर्म होय, पण फळाची काहीही अपेक्षा न ठेवता आपण जे कर्म करतो ते कर्तव्य ठरतं, आणि असं कर्तव्य भगवंताच्या स्मरणात करीत राहणं हाच परमार्थ. हे करीत असताना भगवंताला दृष्टी आड न होऊ देणं याचंच नाव अनुसंधान होय. समजा आपण एखादं चांगलं पुस्तक वाचित बसलो आहोत, इतक्यात आपल्या पायाला एक मुंगी चावली. त्याची जाणीव आपल्याला कशी चटकन होते? ती जाणीव सर्व शरीरभर व्यापून असते. त्याचप्रमाणे भगवंताच्या अनुसंधानाने प्रपंचाला व्यापून ठेवलं पाहिजे. प्रपंचातला कोणताही उद्योग करताना अनुसंधान टिकवावं, अनुसंधानाचा अभ्यास करावा. भगवंताचं अनुसंधान आपल्याला भगवंताकडे घेऊन जातं. मी अनुसंधान टिकवीन असा मनाचा निश्चय करावा. आपले कर्तव्याला न विसरावे, भगवंताचे अनुसंधान राखावे. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविधा भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

अभंग भक्ती गीत सुविचार धन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्ती सुधा वरून ऐका रोज सकाळी 7 वाजता। श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी। प्रस्तुती भक्ती सुधा। श्रोते हो, आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना। संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा।

श्रोते हो, आता ऐकूया सुधीर मोघे यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे अरुण इंगळे, शोभा जोशी, देवकी पंडित, श्रीकांत पारगावकर, रवींद्र साठे आणि रंजना जोगळेकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंग रचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 10:00. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5:00. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11:00 आणि रात्री 11:00.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: वदन कवळ घेता नाम घ्या ईश्वराचे, उदरभरण करण्या स्थान दुर्वांकुराचे, जतन जीवन सत्वे येथ होतात सारी, आकंठ भोजनाने तृप्त होतात सारी.
2: विविध कसदार पदार्थांमुळे प्रत्येकाच्या जिभेवर चव आणि नाव एकच, दुर्वांकुर डायनिंग हॉल.
3: रास्त दरात मस्त भोजनाचा आनंद लुटण्यासाठी सहकुटुंब मित्रमंडळींसहित दुर्वांकुरला यावं.
2: दुर्वांकुर डायनिंग हॉल, टिळक रोड, हत्ती गणपती चौक, पुणे.
4: श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया सोमवारचा नाम मंत्र।

श्रोते हो, अधिक मासानिमित्त उपासनेचा विशेष कार्यक्रम सादर करत आहोत, अधिक मास महात्म्य। सुरुवातीला आपण ऐकणार आहोत अधिक मासातल्या आजच्या अध्यायाचं सार, त्यानंतर अधिक मासातल्या पोथीतील आजचा अध्याय, त्यानंतर तिथीनुसार आजच्या अध्यायाची दानाची महती, अधिक मासाची आरती आणि त्यानंतर परमपूज्य स्वामी वरदानंद भारती यांच्या वाणीतून विष्णू सहस्रनाम प्रसारित होणार आहे आणि उपासनेची सांगता 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या जपाने होणार आहे। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तिसुधा। तर ऐकूयात अधिक मास महात्म्य।

अधिक मास पोथी अध्याय 16 श्री गणेशाय नमः। श्री लक्ष्मी ने विष्णूंना आणखी प्रश्न केला, स्वामी अधिक मासात काही लोकांना स्नान करणं सुद्धा शक्य नसतं, मग त्यांना स्नानादी कर्माचंही फळ आपोआप मिळेल असं कोणतं व्रत करावं? त्या उपासनेने त्यांना सायुज्य मुक्ती मिळेल का? भगवान विष्णू म्हणाले, उत्तम प्रश्न केलास। अशा लोकांनी हरिनामाचा जप करावा। कृष्ण कृष्ण कृष्ण असं सतत नाम घेत अधिक मास घालवावा। हरिकीर्तनामुळे मनुष्याचे पितरही उद्धरून जातात आणि तो स्वतःही तरुण जातो। जे भगवद्गीता म्हणतात, माझी भक्ती करतात, ते सर्व पापातून मुक्त होतात। वेद इतिहास पुराणे शास्त्रे यांचं ज्ञान झालं, चंद्रायणादी व्रत केली, तीर्थयात्रा केल्या, देवळं बांधली, कितीही मोठी दान केली आणि कृष्णाची भक्ती केली नाही तर सर्व व्यर्थ आहे। कलियुगात हाच धर्म सर्वश्रेष्ठ आहे। सर्व दुष्टपणा नाना प्रकारची पापे जाऊन मनुष्य मोक्षाला जातो। तेव्हा लक्ष्मीने विचारलं, आणखी एखादं अद्भुत फलदायी व्रत करण्यासारखं आहे का? त्यावर भगवान विष्णू म्हणाले, अन्नदान हे नामस्मरणासारखंच महत्वाचं दान आहे। अन्नदान श्रेष्ठ असतं, अन्नाने लोकांचे प्राण वाचतात, अन्नामध्येच सर्व बळ असतं। अधिक मासात तर अन्नदानाचं आणि उपवासाचं फार महत्व आहे। योग्य मनुष्याला उत्तम अन्नदान करावं, त्याची क्षुधा भागवावी आणि स्वतः महिनाभर उपवास करावा किंवा 1 पंधरवडा उपवास करावा। 6 रात्री 3 रात्री किंवा 1 आड 1 दिवस उपवास करावा। धारणे पारणे पद्धतीचा उपवास करावा, त्याने मोठे भाग्य मिळते। तेव्हा भगवान विष्णूंनी एक कथा सांगितली। नर्मदेच्या तीरी महिष्मतीमध्ये तापसी नावाची एक ब्राह्मणी राहत असे। ती अधिक मासात नेहमी उपवास करायची। तिची मैत्रीण शूद्र होती, तिला कोड आले होते। तिने हिला विनंती केली की तुझ्या पुण्याईचा थोडा अंश मला अर्पण केलास तर माझा रोग जाईल। तापसीने आपल्या 1 दिवसाच्या उपवासाचं पुण्यफल तिला दिलं आणि ती सखी तात्काळ दिव्य देह धारण करून स्वर्गात गेली। तिथून काशी इथे ती सुंदर देवतेच्या रूपात राहिली। चंद्रेश्वरी असं तिचं नाव आहे आणि लोक तिच्या नित्य दर्शनाला जात असतात। ओम नमो भगवते वासुदेवाय।

जरी पुण्यकर्मे असति अनेक तरी ह्या घोर कलियुगी सुरेख संपूर्ण कर्माचे फलदायक भगवत कीर्तनची असे पई।

अन्नची श्रेष्ठ निर्धारी, सकळ प्राण्यांचे प्राणधारी, अन्नची असे केवळ, अन्नी राहती लोक सकळ, अन्नची सर्वांचे वीर्य बळ, संपूर्ण देवतामय

अधिक मास महात्म्य या अधिक मासाच्या दैनंदिन उपासनेमध्ये तिथीनुसार दानाचं महत्त्व आपण जाणून घेणार आहोत. आपण दर तिथीला एक अध्याय वाचत आहोत. आजच्या तिथीला आपण 16वा अध्याय ऐकला. या अध्यायाची दानाची महती अशी, मौन व्रत पाळणे. यात दररोज सकाळी उठल्यापासून दुपारच्या जेवणापर्यंत किंवा दुपारच्या जेवणापासून रात्री झोपेपर्यंत मौन पाळणे. महिन्याच्या शेवटच्या दिवशी ओम राधिका पुरुषोत्तमाभ्याम नमहा या मंत्राचा 108 वेळा जप करणे आणि जपाची माळ कृष्ण भक्ताला दान देणे. ओम श्री विष्णवे नमहा. आता ऐकूयात अधिक मासातील पुरुषोत्तमाची आरती.

0: अधिकमास पोथीचा आजचा भाग श्री एकनाथ बाबू जोशी मुक्काम पोस्ट वेताळ बांबर्डे तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग यांनी आपले वडील स्वर्गीय श्री बाबू विष्णू जोशी तसंच आई स्वर्गीय श्रीमती नीला बाबू जोशी यांच्या स्मरणार्थ प्रायोजित केला।
1: श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा। श्रोते हो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा। भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या। अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30।

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित राजन आणि साजन मिश्रा यांनी गायलेला राग दरबारी कानडा.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित राजन आणि साजन मिश्रा यांनी गायलेला राग दरबारी कानडा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित राजन आणि साजन मिश्रा यांनी गायलेलं एक भजन.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्ती सुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्ती सुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: श्रोते हो, भक्ती सुधा वरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना, संगीत आणि स्वर मुकुंदराज गोडबोले यांचा.

ऐकूया वंदना विटणकर यांची गीतरचना. संगीत आहे श्रीकांत ठाकरे यांचं आणि स्वर आहे महम्मद रफी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप.
1: संगीतकार राम कदम यांचं गीत ऐकूया. गीत आहे मा उ पेठकर यांचं आणि स्वर सुधीर फडके यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. भक्तीसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्ती गीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:45.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

संगीतकार केशवराव भोळे यांच्या संगीत रचनेतील हे पुढचं गीत आहे शांताराम आठवले यांचं. स्वर विष्णुपंत पागनीस.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा. अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
0: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा। श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना। संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा।

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया श्री गोंदवलेकर महाराज यांची पदरचना. संगीत आणि स्वर अरुण सराफ.

श्रोते हो ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभाताई परांजपे यांचं आणि स्वर आहे मधुरा दातार यांचा.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोतेहो भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया सोमवारचा नाम मंत्र।

0: श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

आता ऐकूया संत मीराबाई यांची भक्ती रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: भक्ती सुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00 PM।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

समर्थ आपण दासबोध पाहतो आहोत. दशक 3 समास 10 चालू आहे. वैराग्य निरूपण नाम समास आहे. त्यातले काही ओवे आपण पाहिलेले आहेत. जैसा भाव जयापासी तैसा देव तयासी जाणे भाव अंतर साक्षी प्राणी मात्राचा. जरी भाव असला माईक तरी देव होय महाठक नवलतयाचे कौतुक जैसा सुतैसा. भगवंत हे जशास तसे असतात आणि संत सद्गुरू असतात ते मात्र अत्यंत कृपाळू दयाळू भगवंतापेक्षा देखील. अनेक अपराध असले तरी ते पोटात घालून माऊलीच्या मायेनं त्या शिष्याला त्या साधकाला परमार्थ मार्गावर पुढे नेण्याच्या प्रयत्नात ते असतात. जैसे जयाचे भजन तैसे चिदे समाधान भाव होता किंचित न्यून आपणही दुरावे. जसं आपण भजन करावं त्या प्रमाणात आपल्याला समाधान प्राप्त होतं. भगवंतांनी म्हटलेल्या भगवद्गीतेत ये यथा माम प्रपद्यंते तांस तथैव भजाम्यम. जो ज्या भावानी माझ्याकडे येईल त्याप्रमाणे मी त्याला देत असतो. भाव आपला किती शुद्ध आहे किती उत्कट आहे त्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहे. म्हणून इथं ते म्हणतात भाव होता किंचित न्यून. त्या भावामध्ये थोडं जरी न्यून झालं तरी देखील भगवंत आपल्याला दुरावतो. कारण भगवंत भावानीच मिळत असतो, भावानीच तो आपल्या जवळ असतो. भाव जर कमी झाला तर त्याचा दुरावा होतो. जी मंडळी पूर्ण भगवंताशी मिळून गेलेली आहेत, भक्त आहेत, कधीच विभक्त नाहीत, यांच्या ठिकाणी भाव न्यून होण्याचा प्रश्न येत नाही. परंतु जी त्या मार्गाने वाटचाल करत आहेत त्यांच्या भावात मात्र कधी कधी उत्कटता असते, निष्ठा असते, कधी कमी होण्याची शक्यता असते. म्हणून साधकाच्या पक्षी भाव न्यून होणार नाही याकडे अखंड लक्ष ठेवायला पाहिजे. दर्पणी प्रतिबिंब दिसे जैशास तैसे भासे तयाचे सूत्र असे आपणाची पाशी. जसं आपण आरशात पाहायचं असलं म्हणजे प्रतिबिंब कसं दिसावं ते आपल्यावर अवलंबून आहे. आपण जसे असू तसंच प्रतिबिंब आरशात दिसणार आहे. तसं भगवंताकडे पाहताना सुद्धा आपल्या मनात जे असेल तेच प्रतिबिंबित होत असतं. जशा आकाराचा जशा रूपाचा ज्या नामाचा जसा भगवंत आपण त्याची भक्ती करत असतो, शिवाच्या रूपात, दत्ताच्या रूपात, रामचंद्रांच्या रूपात, गोपाळकृष्णांच्या रूपात किंवा संतांच्या रूपात असो, ज्ञानोबा माऊली आहे, नाथ आहेत, समर्थ आहेत, ज्या रूपात आपण त्यांचं दर्शन घेऊ इच्छित असतो त्या त्याप्रमाणे ते आकाराला येतात. म्हणजे आरशात जर का प्रतिबिंब नीट पडायचं असेल किंवा आरशात प्रतिबिंबाला जर सजवायचं असेल तर बिंबाला सजवावं लागतं. तसा जसा शुद्ध भाव आपल्या जवळ असेल त्या भावाचाच परमेश्वर आपल्या पुढे येत असतो. जैसे आपण करावे तैसेची तेणे व्हावे. आरशात पाहताना आपण जर आनंदाने पाहिलं, हसून पाहिलं ते प्रतिबिंबही हसतं. आपण जर कपाळाला आठ्या घालून पाहिलं तर तेही कपाळाला आठ्या घालून आपल्याकडे पाहत असतं. तसं प्रत्येकाशी वर्तन करताना त्या भगवंताच्या ठिकाणी देखील भाव ठेवताना आपला जशी स्थिती असेल त्याच्याप्रमाणे त्याचं प्रतिबिंब उलटत असतं. भ्रुकुटीस घालून मिठी पाहता क्रोधे तेही उठी आपण हास्य करता पोटी तेही आनंद आहे. लहान मुलाच्या बाबतीत देखील आपल्याला दिसतं निर्मळ अंतकरण असतं त्याचं. आपण त्याच्याकडे हसून पाहिलं ते हसून बघतं, आपण रागानं पाहिलं त्याला लवकर कळतं. जनावराला देखील माणसापेक्षा लवकर कळतं की समोरची व्यक्ती हे आपल्याकडे प्रेमाने पाहते का रागाने पाहते, ती आपल्याला हकलून देऊ इच्छिते आहे का आपल्याला जवळ बोलावते आहे, त्याला लवकर कळतं. जैसा भाव प्रतिबिंबिला तयाचाची देव झाला. जसा तुमचा भाव असेल त्याप्रमाणे देव असतो. जो जैसे भजे त्याला तैसाची ओळे. जो ज्या प्रकाराने भजत असतो त्याचप्रमाणे तो त्याला ओळत असतो, त्याच्यावर प्रसन्न होत असतो. भावे परमार्थाची वाटा वाहती भक्तीची पेठा भरला मोक्षाचा चोहटा सज्जन संके. अत्यंत भावपूर्ण अंतःकरणाने परमार्थाच्या मार्गावर जर लागलो तर भक्तीच्या पेठा निर्माण होतात. भक्ती नेमकी लक्षात येते काय करायला पाहिजे ते. आणि अशा वेळेला जर नेमके सज्जन संगती आपल्याला मिळाली असेल
तर मोक्षापर्यंत आपल्याला जाता येईल. मोक्षाचा चौक म्हटलेला आहे त्यांनी, तिथपर्यंत पोचता येतो. ज्ञान जरी व्हायचं असेल तरी देखील भक्तीचे उदरी जन्मले ज्ञान. भक्ती जर असेल, शुद्ध भक्ती जर असेल, तर ज्ञान प्राप्त होतं. त्याला संतांची संगती जर मिळाली तर हा मार्ग सुलभ होतो आणि सहज आपल्याला त्या मार्गाने जाता येतं. भावे भजनी जे लागले ते ईश्वरी पावन झाले. भावानी भजन करणं, नुसती भजन पुष्कळ ठिकाणी आहेत, भजनी मंडळी पुष्कळ आहेत, पण तिथं भाव असतो का असं जर विचारलं तर थोडा विचारच करायला लागेल. कारण अत्यंत भावपूर्ण अंतःकरणाने भगवंताच्या प्राप्तीसाठी म्हणून जे भजन होत असतं, आणि भजन होणं याचा अर्थ भगवंताशी एकरूपता साधायची असेल, अशी जर का मंडळी भजन करत असतील, भक्ती करत असतील, तर ते ईश्वरी पावन झाले, तर ते खऱ्या अर्थाने पवित्र होत जातात. आणि भावार्थ बळे उद्धरले पूर्वज तेही, आणि त्यांच्या भावाचं बळ इतकं असतं की ते स्वतःचा उद्धार करतात पण पूर्वजांचा देखील उद्धार होतो असं म्हटलेलं आहे. सामान्य व्यक्ती एरवी त्याच्या कुळांचा कोणी विचार करत नाही, पण एखादा भक्त जर असेल, एखादा महापुरुष जर निर्माण झालेला असेल, तर आपण चौकशी करतो की त्याच्या कुळामध्ये कुणी असे भक्त होऊन गेले का, त्यांची परंपरा काय आहे, ही चौकशी केली जाते, समजून घेतलं जातं. त्याचं कारण हा भक्त आहे म्हणजे त्याच्या वंशातही कुणीतरी भक्त असला पाहिजे, आणि म्हणून ह्याच्यामुळे पूर्वजांचाही उद्धार होतो, अशा तऱ्हेचे आपला एक भाव आहे. आपण स्वये तरले जनासही उपयोगा आले. स्वतः पुरत तरण हा एक भाग आहे. जो जाणेल भगवंत तया नाव बोली जे संत असं म्हटलेलं आहे. त्यामुळे भगवंताला जो जाणतो तो संत असतो, परंतु इतरांनाही नेण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये असतं त्याला महंत असं समर्थाने म्हटलंय. त्यामुळे आपण स्वये तरले, आपण मुक्त झाले, आणि जनासही उपयोगा आले, इतर मंडळींच्या सुद्धा उपयोगाला येतात. याचा अर्थ सांसारिक उपयोगाला नव्हे तर परमार्थाच्या मार्गावरून चालण्यासाठी मार्गदर्शन करणं, साधने त्यांची प्रगती होईल असं पाहणं, हे सगळं जे आहे हे अशी संत म्हणजे महंत मंडळी करत असतात. कीर्ती श्रवणे झाले अभक्त भावार्थी. आणि भगवंतांची कीर्ती गात असताना आणि जी श्रवण करणारी जी मंडळी असतात ती अशा एखाद्या संत महंतांच्या मुखातून जेव्हा भगवंतांचं महात्म्य कानावर पडतं तेव्हा अभक्त मनुष्य देखील भक्ती करायला लागतो. कारण संतांच्या मुखातून जे येत असतं ते अनुभवाचं येत असतं, आणि अनुभवातून जेव्हा शब्द येतात तेव्हा त्याच्यामध्ये प्रबोध शक्ती असते, ऐकणाऱ्यावर त्याचा परिणाम होत असतो. नुसतं शब्दज्ञान जे असतं ते कोरडं असतं, त्याचा परिणाम करणाऱ्यावर श्रोत्यांच्यावर फारसा होत नाही. धन्यतयांची जननी जे लागले हरिभजनी. कोणाला धन्य म्हटलेलं आहे समर्थाने ते पाहण्याजोगं आहे. जे हरिभजन करायला लागले ते स्वतः धन्य झाले, एवढंच नव्हे तर त्यांची माता ही देखील धन्य झाली. त्याचं कारण तिच्या पोटी असा हा भक्त जन्माला आलेला आहे. म्हणून हरिभजन करणं हे सर्व नरजन्माचं सार्थक म्हणलेलं आहे. समर्थांनी सुरुवातीलाही सांगितलंय मुख्य हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषयी. नरजन्म जो आहे तो हरिभजन करण्यासाठी आहे. जे लागले हरिभजनी तेहीच, त्याच लोकांनी तीहीच एक जन्म जनी सार्थक केला. असे जे हरिभजनाला लागले आणि पुढे हरीशी एकरूप होऊन गेले, हरिरूप झाले, त्यांनीच खऱ्या अर्थाने आपला जन्म सार्थक केला. बाकी तुम्ही ऐहिक जगामध्ये काय मिळवलं याला फारसं महत्व देत नाही संत. कारण ते सारच मुळी अशाश्वत आहे, क्षणभंगूर आहे. जे आपल्याला मिळालं असं वाटतं ते सारच्या सारच असत आहे, जाणार आहे. परंतु हरिभजनाने आपल्या हातात जर येत असेल ते सत्तत्व, ते परमात्म तत्व, ती वस्तूच आपल्या हातात येते. ह्याचा अर्थ आपण स्वयमेव ती वस्तू रूप होऊन राहतो. अशी स्थिती जर प्राप्त व्हायची असेल तर ह्या मार्गाने जायला पाहिजे. त्याच्यामध्ये भक्तीचा मार्ग विशेष सांगितलेला आहे. असे जे मंडळ आहेत, मंडळी आहेत हरिभजनाला लागलेली, तयांची वर्णू काय थोरी, त्यांचं महात्म्य काय सांगणार बरं, जयांचा भगवंत कैवारी. कारण हरिभजनाला लागल्यावर आपोआपच भगवंत त्यांचा कैवारी बनतो, त्यांचा पाठीरागा बनतो, त्यांचा संरक्षण करता बनतो. असा भगवंत ज्याच्या पाठीशी उभा आहे, आत बाहेर माग पुढं, त्यांचं वर्णन काय करणार, त्यांचं वैभवाचं वर्णन काय करणार. मग भगवंत काय करतात,
कासे लावणी उतरी पार दुःखाच्या, दुःखाच्या पलीकडेच नेऊन त्याला ठेवतात. दुःखाच्या पलीकडे नेऊन ठेवणं याचा अर्थ दुःख देह मन बुद्धीला लागलेला आहे आणि देह मन बुद्धीच्या पलीकडे त्या जीवाला नेऊन ठेवण्याचं काम, म्हणजे त्या जीवाला आत्मरूप करण्याचं काम भगवंत करत असल्यामुळे देह मन बुद्धीला दुःख असलं तरी त्याचा माझ्याशी काही संबंध नाही. किंबहुना बरीचशी दुःख ही मनानेच निर्माण केलेली असतात, आपल्या बुद्धीच्या काही कल्पनांनी निर्माण केली असतात, देह नीट न सांभाळल्यामुळे दुःख निर्माण झालेली असतात. परंतु हे दुःख ज्या देह मन बुद्धीला लागलेली आहे ते तू नव्हेस असा बोध भगवंत आणि सद्गुरु करून देत असतात. हरिओम तत्स. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावासमिदं सर्वं.

श्रोते हो, आताच आपण ऐकलेत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क

0: महात्म्य अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा। भक्तिसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तिसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी bhaktisudha.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या। आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा।

आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे आणि उत्तरा केळकर.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते। हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते। ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता। भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता। आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल। भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील। ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता। QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा। संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा। संपर्क क्रमांक 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130।

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा।
1: श्रोते हो, आता ऐकूया हिंदी भक्तिगीत। गीत संगीत आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तिपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूया भगवान श्री विष्णूंच्या कूर्म अवताराचं वर्णन करणारं कूर्म पुराण. वक्ते आहेत राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण श्री चारुदत्त आफळे, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.
1: हिंसेमध्ये देशाचं संरक्षण करण्यासाठी सैनिक शत्रूच्या सैन्यावर गोळीबार करून त्यांना मारतात, तरी सुद्धा सैनिक अहिंसाच पाळतात. हा गोळीबार नाही केला आणि शत्रूला आमच्या राज्यात घुसायला परवानगी दिली, त्याला हिंसा म्हणतात. कारण ते जीवनावश्यक नव्हतं, जीवन घाती होत, नियम कृतीवर नाहीये, जीवनाशी निगडीत आहे, जीवन वाचवण्यासाठी झालं असेल, ती अहिंसाच आहे. आणि अनेक लोकांचं जीवन उद्ध्वस्त होण्यासाठी जर कारणीभूत काही झालं तर ती हिंसा आहे. दुर्दैवानी भारतामध्ये या पुराणोक्त हिंसा अहिंसेचा विचार नीटपणे डोक्यात कुणी घेतला नाही, त्यामुळे पुढचे हे सगळे प्रश्न निर्माण झाले. सत्य म्हणजे काय, अहिंसा म्हणजे काय? सत्य या शब्दाची सुद्धा पुराणांनी हीच व्याख्या केली आहे, यद भूत हितम अत्यंतम तत् सत्यम. ज्यांनी प्राणी मात्राचं कल्याण होतं असं बोलणं म्हणजे सत्य बोलणं आहे, असं सांगणं इतकी क्षुद्र सत्याची व्याख्या नाही. संक्रांतीचे दिवस असतील, तिळगुळाचे लाडू केले असतील, मग चिरंजीव पळत येतातच, लाडू लाडू लाडू लाडू लाडू. एक लाडू झाला, दोन झाले, तीन झाले, चार झाले, पाच झाले, सहाव्या लाडवाला परिणाम दिसायला लागला. तिळगुळ काय गप्प बसू देईल काय, मग त्याची पळापळ सुरू झाली, इकडे लाडू खायचं आणि तिकडे पळत जायचं. मग आईच्या लक्षात येतं हे काही उपयोगाचं नाही, बाकी सगळे लाडू डब्यात, डबा वरच्या फळीवर, आणि परत जेव्हा महाराज येतील, अरे तुला हवा होता का लाडू, काय मला माहिती, आता हे सगळे लाडू डब्यात भरून मी काकूना देऊन टाकले, ते आता संक्रांत म्हणजे परवा संक्रांत आहे तेव्हा देणार, ते आता मध्ये नाही मिळणार मला लाडू. व्यवहारता आई खोटं बोलते, पण याच्यात त्या मुलाचं आरोग्य सांभाळलं जाणार आहे का, हित होणार आहे का? मग हितकर असेल तर आई सत्य बोलते. इथं बाप जर नको तो सत्याचा नालायक निघाला, काही नाही रे, तिळगुळ खाऊन मेलास तरी चालेल, पण आम्ही खोटं बोलणार नाही. वरच्या डब्यात डबे तिळगुळाचे लाडू ठेवलेले आहेत, आई तुझी खोटं बोलतीये. असं जर मुलाच्या आरोग्याशी खेळ करून मी फक्त त्याला खरं सांगितलं याचं समाधान कुणी मूर्ख माणूस घेणार असेल तर असत्याचं पातक त्याच्या मस्तकावर आहे. तो खोट बोलला, ज्याने हित होते असे बोलणे म्हणजे सत्य आहे, असं सगळं उगाच भकणे म्हणजे सत्य नव्हे. उद्या कोणी उठून मला सांगितलं तुम्ही 3 दिवस दत्त मंदिरामध्ये राहिला होता, सगळ्या खोल्या तुम्ही बघितल्यात, इथं बॉम्ब कुठे ठेवू सांगा, सगळ्या भक्तांना मारून टाकता येईल, 5 लाख रुपये देतो. आणि अशा वेळेला मी जर छान इथली जागा सांगितली तर मला काय हरिश्चंद्र पुरस्कार द्यायला काय, सत्य बोललो म्हणून? त्यांनी सगळ्यांचं जीवन उद्ध्वस्त होणार आहे म्हणजे असत्य बोलल्याचं पाप आहे, कारण त्यात भूतांचं हित नाही. याच्या उलट मी जर सांगितला, मी काय प्रवचनाला गेलो होतो, मला काय ते तळघर वगैरे दाखवतात का काय तिथं, पण बाकी काय माहित नाही. मी आपलं जीना माहिती आहे, तिथे ते खोली माहिती नाही, तिथं मी येऊन बसतो तेवढंच माहिती आहे. भले मला माहीत असलं तरी मी नाही सांगितलं त्याला, पण यांनी भक्तांचं रक्षण होणार आहे. मला सत्य बोलल्याचं पुण्य आहे. नाही तर जी जी माणसं शत्रूकडे फितुरी करत असतात ती सत्यच बोलत असतात तुमच्या मूर्खांच्या नियमाप्रमाणे. मग त्यांना कशाला वाईट म्हणतात, हे खरंच बोलतात की? म्हणून वेदाने सांगितलंय सत्यम ब्रुयात प्रियम ब्रुयात. यांनी समाजाचं काही प्रिय होणार आहे का? जेव्हा लहान पोर अगदी रांगणार विहिरीकडे जायला लागतं, पूर्वी घरातच विहीर असायची, त्या पोराला कळणार नाही, पोहता येत नाही, तिकडे जाऊ नको, वाचतो. व्यवहारता हे खोटं वाक्य आहे, कोणी नसतं तिथं. मग आई वडिलांना खोटा रडे असा आरोप करायचा का? किती खोटा रडी आई बाप आहेत, कोणी असणार सांगतात बुवासतो. रात्री झोपलं नाही बुवा येईल झोप, तेव्हापासून कीर्तनकार बुवा आला तरी झोपतात तो सगळे, म्हणजे जागतच नाही कोणी. बुवा आला की झोपायचं एवढंच माहिती असतं, जागायचं नाही कोणी. बुवा आला झोपा सगळे. बुवा म्हणजे बागुल बुवा असा खरा शब्द आहे त्याचा. येतात चौथी पाचवीत गेला की त्याचं त्यालाच कळणार आहे की कोणी बागुल बुवा नसतो, पण जोपर्यंत तो बालवाडीत आहे तो दुसऱ्या कुठल्याही गोष्टीनं विहिरीकडे जाण्याचा थांबणार नाहीये, तो बुडून मरायची शक्यता आहे. अशा वेळेला त्याला बागुल बुवा हे सांगणं, याला सत्य म्हणायचं का असत्य म्हणायचं? तर धर्माप्रमाणे सत्य बोलणं आहे. आणि बागुल बुवा वगैरे कोणी नसतो रे, मर तिकडे जाऊन असं कोणी सांगितलं तर तो खरा खोटारडा आहे, तो खरा खोटारडा. म्हणून गोपाल कृष्णांच्या जीवनामध्ये अनेक वेळेला त्यांनी जी वक्तव्य केली आहेत, तरी सुद्धा गोपाल कृष्ण शेवटच्या वेळी प्रतिज्ञा करू शकतात मी जन्मात कधी असत्य बोललो नाही, कारण धर्माप्रमाणे. ज्याने साधू संतांचे सज्जनांचे हित होते, कल्याण होते, असं जे जे बोलेन ते सत्यच असतं. गोपाल कृष्णांच्या जीवनामध्ये अनेक वेळेला त्यांनी जी वक्तव्य केली आहेत, तरी सुद्धा गोपाल कृष्ण शेवटच्या वेळी प्रतिज्ञा करू शकतात मी जन्मात कधी असत्य बोललो नाही, कारण धर्माप्रमाणे. ज्याने साधू संतांचे सज्जनांचे हित होते, कल्याण होते, असं जे जे बोलेन ते सत्यच असतं. धर्माने आम्हाला किती उत्तम सूचना केल्या आहेत, उत्तम उपदेश केला, तो सगळा बाजूला ठेवायचा. आणि आमच्याकडे अहिंसेचा प्रयोग असा केला होता की कुत्रे पिसाळले तर त्यांच्या समोर बसून त्यांना सांगावे की हे पिसाळलेले कुत्रोजी, दुसऱ्याला चावणे हे चांगले नसते. आता हे जर त्याला कळत असतं, तुम्ही मला चावलात तरी मी चावून घ्यायला तयार आहे, ही अहिंसा नाही होते त्याच्यामध्ये. हे उलट तुला चावल्यामुळे त्याला रक्ताची आणखीन चटक लागेल, पण असे नुसते बसून चावून घेणारे अनेक वाढतील त्याच्या दृष्टीनं फायद्याला. यापेक्षा तूच त्याला अटकाव टाकला असतास तर बाकी अनेकांची आयुष्य त्याच्यामध्ये वाचली असती, अनेकांच्या जीवाचे हित झाले असते, तर ती अहिंसा झाली असती. अनेकांना चावण्यासाठी कुत्र्याला सोडून देणं हे हिंसात्मक कृत्य आहे. ही माणसे पातकी असतात. तूर्त आपल्याला राजकीय जीवनाचा विचार करायचा नसून व्यवहारच्या जीवनाचा विचार करायचा आहे. माझ्याही आयुष्यात मलाही विचार करायला हवा की साधना करायची असेल, साधनेचं काही फळ मिळवायचं असेल तर ज्या क्षणाला मी साधना सुरू करीन त्यापासून मनाने पक्क केलं पाहिजे मी कोणाला दुखावणार नाही, म्हणजे अनावश्यक दुखावणार नाही। कोणी चुकत असेल तर त्याला त्याच्यापासून परावृत्तच मी करणार नाही असा अर्थ घ्यायचा नाही। उद्या मी तपश्चर्येला बसलो, साधना करायला बसलो, जप करायला बसलो, छोटासा चाकू घेऊन माझा नातू माझ्या नातीला धाक दाखवतोय, म्हणतो कापून दाखवीन तुला, आता मी अहिंसा पाळणार आहे, आता मी काही करणार नाही, त्यांना काय करायचं ते करू दे, हा मूर्खपण आहे। याला अहिंसा म्हटलेलं नाही, जीवन आवश्यक होतं ना। मग त्यावेळेला त्या नातवाला पकडून मूर्खासारखा वाला दोन थोबाडक मारीन, फालतूपणा करायचं नाही, काढून घ्यायचं, तो चाकू काढून घेतला जाईल, मिटवला जाईल। बापाला पहिला शोध, तुम्ही पोरांना ठेवता कसं माझे बाहेर खेळायला, हे खेळण्याच्या गोष्टी आहेत, वेळ प्रसंगी मी पोराला रागवेन त्याचं मन दुखेल, पण ते जीवनावश्यक होतं। जीवनाला आवश्यक त्या गोष्टी जर मी केल्या तर मी अहिंसा सोडली असा अर्थ होत नाही। पण काही गरज नसताना एखाद्याच्या हातनं कब्बशी फुटली, आई बापांनी शिकवलंच नाही, हे काय बोलायची गरज होती का, ही हिंसा। एखाद्या व्यक्तीच चुकलं असेल तर त्याला चूक दाखवून देण्यात दोष नव्हे, पण त्यासाठी त्याला दुःख होईल असं काहीतरी मुद्दाम बोलायचं। कपडे समजा नीट घातलेले नाही, असे नाही कपडे घालू, चांगले कपडे करायचं आहे, ठीक आहे ना, तुमची इच्छा कळली, काय सुधारायचं असेल बघू आपण, कपडे जरा नीट घालावेत। तुमच्या 50 पिढ्यात कधी कोणी चांगले कपडेच घातले नाहीत, हे कशासाठी होतं? घ्या पुरणपोळी खा, चांगली आहे का? आयुष्यात कधी मळेलीच नसेल एवढी चांगली, आता काय करू? किती छोट्या छोट्या गोष्टीत आपण हिंसा करतो, कारण नसताना उगाच टोचून बोलणं ही सुद्धा हिंसा आहे। अनावश्यक त्या अर्थाने एखाद्याकडे पाहणं तेव्हा योगाचा अभ्यास करण्यासाठी यम नियमाच्याच चेंडूत आउट व्हायची शक्यता आहे। अहिंसा पळतोयस, तसं सत्य या गोष्टीचाही या ठिकाणी विषय आलाय। जीवनावश्यक नसेल तर कुठल्याही असत्याचा या तपस्येच्या काळात आणि नंतरही आश्रय करणार नाही, इतकी मनाची दृढता पाहिजे। म्हणजे निम्मा मोबाईलचा उपयोग बंद, कारण मोबाईलचा उपयोग खोटं बोलण्यासाठीच 80% आहे फक्त आता। त्याच इमारतीच्या खाली उभारून तो प्राणी वरच्या माणसाला सांगतोय मी दिल्लीत आहे, मला येता येणार नाही। ज्या क्षणाला मोबाईलवरती कळायला लागेल की हा माणूस कुठे आहे त्या क्षणाला निम्मा वापर बंद होणार आहे त्याचा, मग खऱ्या अर्थाने तो फोन होईल। पण इतकं कोणाच्या जीवनाशी आयुष्याशी भविष्याशी काही निगडीत असेल तरच एखाद्या वेळेला आपलाप करीन, अन्यथा कुठलीही गोष्ट मी लपवणार नाही, मी खोटं बोलणार नाही, इतकी मनाची ताकद पाहिजे। नंतर ब्रह्मचर्य असं यमनियमामध्येच त्यांनी सांगितलंय। ब्रह्मचर्य या शब्दाचा काय अर्थ घ्यावा, म्हणजे मग गृहस्थाच्या वय वर्ष किंवा गृहपत्नीच्या वय वर्ष 50-60 पर्यंत त्यांनी योग करूच नये का? मग तर नव्हे, धर्मशास्त्राप्रमाणे आज आपल्याला धर्म असा सांगतो, त्यांनी काही निषिद्ध काळ दिलाय, हा निषिद्ध काळ टाळून आपल्या प्रियजनाबरोबर सहवास करणे म्हणजे सुद्धा ब्रह्मचर्य आहे. पूर्ण सहवास टाकूनच देणे म्हणजे ब्रह्मचर्य असा कुठेही विचित्र आग्रह धर्मशास्त्रांनी केला नाही. फक्त थोडा अभ्यास करावा आणि त्यातला निषिद्ध काळ समजून घ्यावा. हे नको, हे नको, हे नको, हे नको, हे नको, हा नको, हे नको, हे नको. साधारणतः माझ्या अभ्यासाप्रमाणे निषिद्ध काळ आणि निषिद्ध पर्व या सगळ्याचं गणित केलं तर साधारण सहवासाला महिन्यातला एकच दिवस शिल्लक राहतो. आणि साधारणतः साधना आध्यात्मिक क्षेत्रामध्ये असणाऱ्या मनुष्याला महिन्यातला एक दिवस पुरेसा असतो. पुन्हा एकदा ब्रह्मचर्यामध्ये शृंगार वेगळा आहे आणि काम वेगळं आहे. काम ही वासना आहे, शृंगार हा रस आहे. दोन्ही एकमेकाशी निगडित आहेत पण फरक आहे. वासनेमध्ये मी महत्त्वाचा असतो,

पूर्व कल्पना नसायची बहुतेक पहाटेपर्यंत येतील. पण जेवणामध्ये कोणीतरी एक मनुष्य ऐन वेळेला आला तर जेवला पाहिजे, इतकं जेवण उरलं पाहिजे असा पूर्वाकाळ दंडक होता. त्याप्रमाणे एका माणसाचं जेवण असे. भात म्हणजे किती? वाटीभर. अचानक बाबा आले. आता आली पंचायत, आईचं पण जेवण व्हायचं आहे. यांना माहिती आहे हिला भात प्रचंड आवडतो आणि तिची इच्छा जेवण म्हटल्यानंतर थोडा तरी भात घ्यायला पाहिजे. तेवढं आल्याबरोबर बाबांनी बोलायला सुरुवात केली. मी 7 वाजताच गाडी थांबली होती, तिथे जेवलेलो आहे. आता फक्त एवढ्या वेळ मध्ये गेल्यामुळे मला थोडीशी भूक लागली असेल तर मी फक्त भाकरी खाणार आहे, बाकी काहीही खाणार नाही आहे. आईनं सांगावं नुसती भाकरी खायला मिळणार नाही, अर्धी वाटी तरी भात तुम्हाला खावा लागेल. मी उद्या पुण्यातच आहे, मी उद्या पातेलभर भात खाऊ शकतो, आत्ता मला भात नको आहे, मी फक्त भाकरी खाणार आहे, मला नुसती भाकरी मिळणार नाही. मी आत्याला विचारलं, आत्या होते आमची त्यावेळेला, आमच्या वडिलांची थोरली बहीण. आत्याने मला तेव्हा सांगितलं यालाही शृंगार म्हणतात. या दोन्ही मध्ये त्यांचा मी विरघळलाय. यात प्रत्येक जण पडती बाजू घेतो की मला नाही भात मिळाला चालेल पण त्यांना मिळाला पाहिजे. यात ते विचार करतात मला नाही मिळाला तरी चालेल पण तुला मिळाला पाहिजे. एकमेकाची मीपणा विसरून केलेली काळजी याला शृंगार म्हणतात महाराज. कामक्रीडेला शृंगार धर्मशास्त्र म्हणत नाही. किंबहुना पुढची कामक्रीडा हा तुमच्या काळजीतूनच पुढचा जन्माला आलेला बाय प्रोडक्ट आहे. यासाठी ब्रह्मचर्य या शब्दाचा अर्थ विधी निषेध पाळून केलेला गृहस्थ धर्मामध्ये जर सहवास असेल तरी सुद्धा ते ब्रह्मचर्य पालन झालं आहे तेव्हा त्यांना योगाचा अर्थात आता रामदेव बाबांच्या प्रकरणामध्ये किंवा पतंजलींचा जो योग आला आहे जो फक्त आरोग्याशी निगडित आहे त्याचा कोणालाही अधिकार आहे. प्रश्न तो येत नाही. हा ईश दर्शनासाठीच्या योगाचा विषय चाललाय. ही परीक्षा देऊन तुम्हाला फक्त नोकरीपर्यंतच पोहोचायचं आहे त्याचं सिलेबस वेगळंच आहे आणि ही परीक्षा देऊन तुम्हाला नासाचं शास्त्रज्ञ व्हायचं आहे आणि देशाच्या अणुभट्टीची चाचणी करायची आहे. सॉरी, मग त्याचं सिलेबसच पूर्ण वेगळं आहे. तुम्हाला परीक्षा हीच आहे पण तुमची झेपच फार मोठी आहे त्यामुळे तुमचे नियम जास्त कडक होतील, तुमची परीक्षा अधिक कडवटपणे घेतली जाईल. पण तुम्हाला नंतर फार वेगळं करायचं आहे. इथे मला आसन जमलं, मला प्राणायाम जमला, मला बरं वाटायला लागलं, दॅट्स ऑल, संपला विषय. या योगाला समाधी पर्यंत जाण्याची गरजच नाही आहे. आसन प्राणायाम जमला की संपलंय. दोनच स्टेप्स आत्ता आरोग्याच्या योगामध्ये आलेले आहेत. त्यामुळे ते मग यम नियम आणि पुढे ध्यान धारणा समाधी हे 5 टॉपिक गाळलेले आहेत त्याच्यातले. हे सगळे कशासाठी? मला जर याची देही याची डोळा ते शिवदर्शन पाहिजे आहे. नुसता शिवदर्शन स्टॉप नको, खरं शिवदर्शन पाहिजे आहे. मग मात्र हे सगळं प्रकरण अंगाशी येत आहे. या तपस्येच्या काळात अपरिग्रह दुसऱ्याकडून काहीही घेणार नाही. आता मात्र जीवनावश्यकही नाही. म्हणजेच माझ मी मिळवीन कमवीन तयार करीन आणि खाईन. मी तपस्येला बसलोय काही कळतं का नाही? आणून देत जा ना काही फळ बिळ. काय ओळख होते का तपस्या त्या माणसाची? वारे वा, म्हणजे खरं धर्मशास्त्र नियम काय सांगतो आणि आम्ही काय वागतो आणि असं वागणाऱ्यांची कौतुक करतो.

0: महाराज 16 तास तपस्येला बसतात, काही करत नाही, त्यामुळे सगळं आम्ही करतो हो महाराजांचं। मूर्ख आहे तो महाराज। तपस्येचा अर्थ असा आहे की या काळात मी खरंच दुसऱ्याकडून काही नाही घेता का, मग सगळं माझं मी करायला पाहिजे। मला आंघोळीचं पाणी सुद्धा तुम्ही आणून नाही द्यायचं। माझी खोली तुम्ही नाही झाडायची, माझं आसन तुम्ही नाही स्वच्छ करायचं। दुसऱ्याकडून कणभरही सेवा न घेणं हा अपरिग्रह आहे। काय ताकद आहे मला सांगा योग करता येईल? अष्टांग योग साधण्यासाठी पहिले यम आणि नियमच असे जबरदस्त केले आहेत त्यांनी, मग याच्यानंतर आसनाचा विषय सुरू होतो। या ठिकाणी व्यासांनी सुद्धा सांगितलंय की शिव म्हणतात कोणतं आसन उत्तम, तर गीतेमधला आणि याच्यातला विषय अगदी तंतोतंत तसाच आहे। सुखासनम आसनम, पद्मासनच पाहिजे, वज्रासनच पाहिजे, स्वस्तिकासनच पाहिजे अशी सक्ती नाही। ज्या आसनामध्ये त्यांनी सांगितले समयभर प्रहरभर, मग यांच्या गणिताप्रमाणे एक प्रहर म्हणजे 4 तासाचा काळ, आपल्या हिशोबाप्रमाणे 3.5-4 तास त्या आसनात बसता आलं पाहिजे। अर्थात पहिल्या दिवशी शक्य नाही हे त्यांनाही कळत आहे, पण ज्यामध्ये मी 4 तास व्यवस्थित बसू शकतो असं कोणतंही सुखासनम, मात्र त्या 4 तासात माझ्या कमरेचा कणा आणि मेंदू हे एका रेषेत पाहिजे। समंग कायम ग्रीव हा सगळा गीतेने सांगितलेला श्लोक इथं आहे असा परत त्यांनी उद्धृत केलाय। कारण मणका जिथपर्यंत ताठ आहे तोपर्यंतच त्या योगाने निर्माण होणाऱ्या शक्ती लवकर वरती वरती केंद्रित पुढे राहणार आहेत। त्याला एक जरी बाग दिला तरी त्या तशाच थांबणार। थांबा का, रस्ता क्लिअर व्हायचा आहे, क्लिअर करा रस्ता, मग पुढे थांबला रस्ता। सुरुवातीला हे 5 मिनिटाचं असेल, मग 10 मिनिटाचं असेल, मग 15 मिनिटाचं असेल, पण साधारणतः आपल्याकडे प्रहर 4 तास 3.5-4 तास अष्टौ प्रहर म्हणजे दिवस 24 तास दिवस, तर साधारण 2 तासाच्या गणिताप्रमाणे प्रहर येईल एखाद्या वेळेला। 2.5-2.5 तास 3 तास 2.5 तासाचं गणित आहे प्रहराचं, पण साधारणतः 2.5 तास म्हणजे एक प्रहर तरी नंतरच्या काळात एक प्रगत अवस्थेमध्ये उपासना व्हावी अशी अपेक्षा आहे। म्हणजे साधक अवस्थेत सुरू केल्यापासून एक 12 वर्ष, नंतरच्या कालखंडामध्ये इतकी प्रत्येक 2-2.5 तास बसण्याची आवश्यकता नसते, तुम्हाला ती अवस्थाच अशी प्राप्त झाली आहे ज्याला समाधी अवस्था म्हणतात। की आता तुम्ही बसलात आणि डोळे मिटलेत की समाधी अवस्थेकडे आहात, आता मधल्या पायऱ्यांची गरजच नाही। अशा वेळेला दिवसातला एक 15 मिनिटं 1/2 तास एवढा वॉर्मअप पुरेसा आहे तुम्हाला। साधकावस्थेमध्ये मात्र 2-2.5 तास तुम्हाला त्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे। भगवान महाविष्णू महाराज की जय।
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत भगवान श्री विष्णूंच्या कूर्म अवताराचं वर्णन करणार कूर्म पुराण। वक्ते होते राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण श्री चारुदत्त आफळे, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तीसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री स्वामी समर्थ। मंगळवेढ्यामध्ये एक ब्राह्मण कुटुंब राहत होतं। वृत्तीने सात्विक असलेल्या ह्या कुटुंबातली सर्व मंडळी स्वामी भक्त होती। विशेषतः नवरा बायको दोघेही स्वामींच्या दर्शनाला रोज सकाळी जात असत। दोघेही स्वामींची मोठ्या प्रेमाने आणि अतीव श्रद्धेने आरती करायचे। स्वामींच्या चरणांना घट्ट मिठी मारून आपला सद्भाव प्रकट करायचे। स्वामींचं या ब्राह्मण कुटुंबावर विशेष प्रेम होतं, कारण कधी कधी ते त्यांच्या घरी अचानक प्रकट व्हायचे। स्वामी घरी आले की दोघांना स्वर्गानंद व्हायचा, स्वामींची सेवा करण्यात त्यांना अत्यानंद व्हायचा। एकदा स्वामी भर माध्यांनी त्या दाम्पत्याच्या घरी प्रकट झाले आणि दत्त म्हणून उभे राहिले। ब्राह्मणाची पत्नी घरी एकटीच होती। स्वामी घरी आल्यावर तिची गडबड उडाली, तरी सुद्धा तिने स्वामींना बसायला उत्तम आसन दिलं, लोड ठेवला। स्वामी लोडाला टेकून बसले। त्या ब्राह्मण स्त्रीने स्वामींची पूजा केली, स्वामी प्रसन्न झाले। मग त्या स्त्रीने विचारलं, स्वामी मी तुमची काय सेवा करू? स्वामी म्हणाले, मला काहीही नको, मला तहान लागली आहे, मी तुझ्याकडे थंडगार पाणी प्यायला आलो आहे। ब्राह्मण स्त्री चपापली। घटात जे पाणी होतं ते मचूळ होतं आणि त्यांनी जी विहीर खणून घेतली होती तिला पाणीच लागलं नव्हतं। काय करावं तिला कळेना, ती घुटमळायला लागली। स्वामी म्हणाले, अगे मला तहान लागली आहे, घरात पाणी नाही का? त्या ब्राह्मण स्त्रीच्या डोळ्यात पाणी आलं। ती म्हणू लागली, स्वामी पाणी मचूळ आहे आणि जी विहीर खणली तिला पाणीच लागलं नाही। स्वामींनी तिला खूण केली। ते दोघे विहिरीपाशी गेले। स्वामींनी विहिरीत डोकावलं, मात्र विहीर पाण्याने गच्च भरली। त्या स्त्रीला अतिशय आनंद झाला। ही बातमी गावभर झाली की स्वामींनी विहिरीत डोकावलं मात्र आणि विहीर पाण्याने भरून गेली। त्या स्त्रीने विहिरीतलं पाणी काढलं, ते इतकं मधुर आणि सुगंधी होतं की तिचं तिलास आश्चर्य वाटलं। स्वामी पोटभर पाणी प्यायले आणि त्यांनी ब्राह्मण स्त्रीची तहान कायमसाठी मिटवली। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भीव नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, स्वामींच्या नामात आपण अखंड राहिलो तर आपल्या भरकटलेल्या आयुष्याला निश्चित दिशा मिळते। स्वामी तुम्हाला शाश्वत सुखाचा किनारा निश्चितपणे मिळवून देतात। एक लक्षात घ्या की ज्यांची वृत्ती स्वामी चरणांशी एकरूप होऊन जाते त्यांचं दुःख स्वामींना आपोआप कळतं। आपण स्वामींना काही सुद्धा सांगावं लागत नाही, ते आपणहून आपलं दुःख हलकं करतात। शाश्वत सुखाचा वारा स्वामी आपल्याला सहजपणे मिळवून देतात। आपण खरं तर स्वामींकडे काहीही मागायचं नसतं, त्याची गरज नाही, एवढं तुम्ही ध्यानात ठेवा। तुमच्या आता लक्षात आलं असेल की स्वामींच्या सहवासात आपण अखंड राहिलं की मनातली भीती संपुष्टात येते, स्वामी आपल्या सोबत आहेत याची खात्री पटते आणि जीव आनंदाने सुखावतो।

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे। नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात। याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी। स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा।

0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: ऐकूयात शांताराम पाबळकर यांची रचना, गीत आणि संगीत आर एन पराडकर.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: निरामय जीवन।
2: हरिओम। प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया।

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर